सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी महेश्वरी मिसाळ आजच्या प्रसारणात स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ शके 1948, 13 जुलै 2026. आजच्या प्रसारणाला आम्ही आता सुरुवात करत आहोत.

100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं कुसुमाग्रज यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वर यांची भक्तिरचना. गायिका आणि संगीतकार आहेत किशोरी अमोणकर.

श्रोतेहो, आत्ताच आपण किशोरी अमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर यांची भक्तिरचना ऐकलीत. मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आत्ताचं पण ऐकलं. गीत होतं संत कान्होपात्रा यांचं आणि संगीत होतं आनंद घन यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातला संत तुकाराम यांचा अभंग. संगीत आहे अण्णा जोशी यांचं.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अण्णा जोशी यांचं. आणि या गीताबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: पाहूया हा दिवस कोणत्या कारणांसाठी खास ठरला आहे ते. 13 जुलै 1908 या दिवशी लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्याचं काम सुरू झालं. 1912 साली या तारखेला मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अल हिलाल या उर्दू नियतकालिकाचं प्रकाशन सुरू केलं. 13 जुलै 1929 या दिवशी क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांनी उपोषण सुरू केलं. लाहोर तुरुंगात त्यांनी सुरू केलेल्या या उपोषणाचा शेवट 63 दिवसानंतर त्यांच्या मृत्यूनं झाला. आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं अशी आहेत. गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म 1892 साली या दिवशी झाला. जयपूर अत्रोली घराण्याच्या केसरबाई या आपल्या खयाल गायनासाठी विशेष प्रसिद्ध होत्या. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे अशापैकी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 1660 वीर बाजीप्रभू देशपांडे. आद्य मराठी शब्दकोशकार जेम्स टी मोल्सवर्थ यांचं निधन 1863 साली या दिवशी झालं. 13 जुलै हा गायक पंडित के जी गिंडे यांचा स्मृतिदिन. 1994 साली त्यांचं निधन झालं. कवयित्री इंदिरा संत यांचं निधन 13 जुलै 2000 या दिवशी झालं. शेला, रंगबावरी, मेंदी हे त्यांच्या कवितांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.
2: हवा झुकत काजवा, हवा झुकत काजवा, काळ्या शार अंधारात ब्रह्महृदय सुजाण हवे उभे खिडकीत, हवा जरा वाऱ्यासंगे ओल्या गवताचा गंध, पाखराची नीज जशी हवी तशी रात्र धुंद, हवा असा थाटमाट असे गुज लिहायला, हवी चांदण्याची वाळू ओळीवरी शिंपायला.

0: 13 जुलै हा अभिनेता निळू फुले यांचा स्मृतिदिन. 2009 साली त्यांचं निधन झालं. निळकंठ कृष्णाजी फुले हे मूळ नाव असलेल्या या अभिनेत्यानं आपल्या कसदार अभिनयानं रंगमंच आणि रुपेरी पडदा गाजवला.
1: या घरात राहायचंय तुम्हाला, घर माझ्यासारखंच आहे, मग तक्रार चालणार नाही. नीट बघून घ्या, पडत असेल तर बोचक खाली टाका, नाही तर आल्या तशा बाहेर चला. हा राजाचा माल नव्हे, सखाराम बाइंडरच घर आहे, आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही. तो काय ते जरा वेगळंच समजून घ्यावं लागेल. सब घोडे 12% मामला इथं खपायचा नाहीये, डोकं गरम आहे आपलं.
0: प्रसिद्ध वादक मनोहारी सिंग यांचं निधन 2010 साली या दिवशी झालं.

0: सॅक्सोफोन, फ्लूट, ट्रम्पेट ही वाद्य वाजवणाऱ्या मनोहारी यांनी आपल्या वादनानं अनेक गाण्यांची रंगत वाढवली.
1: श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:30 प्रसारित करत आहोत कवयित्री इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन डॉक्टर शिवाजी काळे यांचं आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
3: शिक्षिका म्हणून कार्यरत असताना इंदिरा संतांनी लहान मुलांसाठी कथा लिहिण्यास प्रारंभ केला. 50s त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर लक्ष केंद्रित केलं. आई, पत्नी, मुलगी अशा विविध नात्यांनी बांधलेल्या स्त्रीच्या खडतर जीवनाचं चित्रण त्यांनी आपल्या कवितेमधून हळुवारपणे केलं. त्यांचे पती नारायण संत आणि इंदिरा संतांचा एकत्रित कवितांचा काव्यसंग्रह सहवास प्रकाशित झालेला आहे. दुर्दैवानं इंदिरा संतांना पती नारायण संतांचा सहवास अल्पकाळ लाभला. त्या दुःखातून सावरून इंदिरा संतांनी कविता लेखन सुरूच ठेवलं. इंदिरा संतांची कविता स्वानुभवाचं चित्रण करते. स्वतःची सुखदुःख, पतीच्या निधनानंतर आलेली कुंठिता अवस्था चित्रित करताना प्रतिमासृष्टीला आकार देण्याचं सामर्थ्य त्यांच्या कवितेमध्ये आहे. ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमासृष्टी आणि शब्दकळा त्यांच्या कवितेला गतिशील बनवते. त्यांच्या कवितेतून येणारी ही आत्मानुभूती हेच त्यांच्या कवितेचं सामर्थ्य असलं तरी आत्मरत भावात्मकता ही मर्यादाही स्पष्ट होते. तथापि विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून त्या विख्यात आहेत. या संदर्भात वालकुलकर्णी म्हणतात की मराठी भावकवितेमधील खरीखुरी जिवंत प्रेमकविता ही इंदिरा संतांचीच आहे. तिच्यात भडकपणाचा लवलेशही नाही. इथे वेदना लाल तांबडी, इथे बधिरता संगम रवरी, इथे उकळते रक्त तापुनी, बेहोशी अन येथे काळी, अशा काव्यपंक्ती त्यांच्या मनात चाललेल्या घालमेलीची अनुभूती देतात. लाल, जांभळा, निळा, काळा या रंगप्रतिमा त्यांच्या कवितेत सतत डोकावतात. शाश्वत आणि सनातन सृष्टीतील प्रतिमांचा चपखल वापर त्या करतात. होऊन माझ्यातून निराळी, मीच घेतसे रूप निराळे, तुझ्या संगती सदा राहते, अनुभवीते ते सुखची आगळे, अशा प्रकारचे विरहाचे भावविभोर वर्णन करताना त्या काहीशा अंतर्मुख होताना दिसतात. शरीर आकर्षणापासून अंतर ठेवत त्यांची कविता नंतरच्या काळात अधिक प्रगल्भ होते. पतीच्या आठवणींचं भावजीवन रेखाटताना त्यांच्या कविता जगण्यासाठी लागणारी उभारी देते. आणि क तुझी या लाख स्मृतींचे खेळवित पद रात काजवे, उभे राहुनी असे अधांतरी, तुझला घ्यावे तुझला घ्यावे. एकाकी जीवन जगताना सोसाव्या लागणाऱ्या असंख्य यातना, कुणी आधाराला नसताना येणारे निराश करणारे अनुभव, जगण्याची उमेद खच्ची करणारे अनुभव पचवलेली त्यांच्या कवितेत

0: आहेत, कधी निर्वाणनिरव करण्याची भाषा बोलते, तर कधी जीवनासंबंधीची चिंतनशीलता क्षमाशीलता मांडते. घरादारातील स्त्रीचं दुःख, दुर्लक्षित कसपटासमान असणारं स्थान त्यांना अस्वस्थ करतं. मी म्हणजे केरवारा, स्वयंपाक पाणी, मी म्हणजे आवक जावक, बिले पावत्या, मी म्हणजे बौद्धिकाची रतीबगाळणी, मी म्हणजे हेच काही चैतन्याची चमक नाही. भारतीय स्त्रियांची अशी पाषाणासमान असलेली अवस्था आणि तिचं गोठलेपण इंदिरा संत व्यक्त करतात. आपल्या कवितेबद्दल सांगताना इंदिरा संत म्हणतात, माझी कविता माझ्याबरोबर वाढली, माझ्या सुखात रंगली, दुःखानं कोसळली, ती माझ्या भावनात्मक आयुष्याशी निगडीत आहे. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन, माणसाचे जीवनाचं अंतिम सत्य हे मातीत मिसळणंच आहे. त्या मातीशिवाय जगण्यात असलेलं अधुरेपण त्यांच्या भावकवितेमधून व्यक्त होतं. दुसऱ्या अर्थानं मातीत असलेला सर्जनशीलतेचा गुणधर्म आणि स्त्रीचा अनुबंधही त्या यातून प्रकट करू पाहतात. स्वतःला विसरून जाण्याच्या, सर्व पाशातून मुक्त होण्याच्या तीव्र जाणीवेतून त्यांनी कविता लिहिली असल्याचं त्यांच्या प्रत्येक कवितेत प्रखरपणे जाणवतं.
1: श्रोते हो, आताच आपण कवयित्री इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन ऐकलं. लेखन केलं होतं डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे महेश्वरी मिसाळ.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात दर्जेदार रोपांसाठी बियाणांची उगवण क्षमता आणि जो महत्वाचा याविषयी माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात त्वचाविकार याविषयी डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती. त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळी. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक बाळकुणाल आहिरे. आजचा सुविचार सकाळी 7:00 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही सकाळी 7:15. 8:20 सुगम संगीत. सकाळी 8:40 पायीवारी पंढरीची. लोणी काळभोर ते यवत इथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही प्रसारित करू. वेळ लक्षात असू द्या सकाळी 8:40. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया सकाळी 9:25. श्रोतेव, आज आहे सोमवार, तेव्हा सकाळी 9:30 कार्यक्रम आहार विहार. 9:45 सुगम संगीत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात थोर संत परंपरा ही कार्यक्रम मालिका सादर करते प्रदीप हलसगीकर. वेळ सकाळी 10:30. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 संध्याकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारणात 5:02 मिक्स मसाला. संध्याकाळी 5:30 युववाणी या युवक मित्रमैत्रिणींसाठीच्या कार्यक्रमात इमोशनल की प्रॅक्टिकल. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं आणि सादर करते सुदाम पटुळे.

संध्याकाळी 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भारूड सादर करतील हमीद अमीन सय्यद आणि सहकारी. वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून 6:15. संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला फळबाग लागवडीचं नियोजन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक राहुल विनायक पाटील यांची मुलाखत आणि त्यानंतर डाळिंब शेतीचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट रांजणी तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी संजय शिवाजी चेमटे यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 7:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत. श्रोतेहो रात्री 9:00 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम. 9:30 प्रवचन आपण ऐकू शकाल जयंती सहस्रबुद्ध यांचं. आणि रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रात्री 10:00. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत आम्ही सहक्षेपित करू. आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवण क्षमता आणि जो महत्वाचा याविषयी माहिती. वाचक स्वर आहे संतोष मते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, चांगल्या उत्पादनाची सुरुवात ही चांगल्या बियाण्यांपासून होते. बियाण्यांची उगवण क्षमता आणि जोम योग्य असेल तर पिकाची सुरुवातीची वाढ चांगली होते, रोपं निरोगी राहतात आणि शेवटी उत्पादनामध्ये वाढ होते. उगवण क्षमता म्हणजे काय? तर ठराविक परिस्थितीमध्ये बियाण्यांपैकी किती बियाणं उगवून निरोगी रोपं तयार करतात याला उगवण क्षमता असं म्हणतात. उदाहरणार्थ 100 बियाण्यांपैकी 85 बियाणे उगवली तर त्या बियाण्यांची उगवण क्षमता 85% मानली जाते. मात्र केवळ उगवण क्षमता चांगली असणं पुरेसं नाही. बियाण्यांचा जोम म्हणजे उगवणीनंतर प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चांगली वाढ करण्याची क्षमता तितकीच महत्त्वाची असते. जोमदार बियाण्यांपासून तयार झालेली रोपं मजबूत असतात आणि रोग आणि ताण सहन करण्याची क्षमता त्यांच्यात अधिक असते. पेरणीपूर्वी बियाण्याची साधी चाचणी घरच्या घरीही करता येते. ठराविक संख्या बियाणं ठेवून काही दिवसांनी किती बियाणं उगवली हे पाहावं, यावरून उगवण क्षमता समजू शकते. तसंच पाण्यात बियाणे टाकून त्याची तपासणी करता येते. वजनदार आणि भरलेली बियाणे बहुधा तळाशी बसतात तर हलकी किंवा अपूर्ण भरलेली बियाणे वर तरंगतात. मात्र ही चाचणी सर्व पिकांसाठी तंतोतंत लागू होत नाही. बियाण्यांचा जोम तपासणीसाठी उगवलेल्या रोपांची वाढ, मुळांची लांबी आणि एकसारखेपणा याचं निरीक्षण करावं. जोमदार रोपं जलद वाढतात आणि शेतात चांगली उभी राहतात. बियाण्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी योग्य साठवणूकही आवश्यक आहे. बियाणं थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावं. बियाण्यांमध्ये आर्द्रता वाढल्यास त्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते. अधिक तापमान, जास्त आर्द्रता, कीड आणि बुरशी यामुळं बियाण्यांची गुणवत्ता घसरते. त्यामुळं बियाणं साठवताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. पेरणीपूर्वी प्रमाणित आणि शिफारशीत बियाण्यांची आपण निवड केली पाहिजे. बीजप्रक्रिया करूनच पेरणी करायची आहे, यामुळं रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उगवण चांगली होते. लक्षात ठेवा, चांगलं बियाणं म्हणजे भरघोस उत्पादनाचा मजबूत पाया. त्यामुळं पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता आणि जोम तपासणं ही काळाची गरज आहे.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होतात दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवण क्षमता आणि जो महत्वाचा याविषयी माहिती. वाचक स्वर होता संतोष मते यांचा. हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह

0: कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे आपत्कालीन व्यवस्थापन. आणि या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-2342-3371 किंवा 02-246-3672. निवेदन संपलं.
1: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
2: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी,
5: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
5: विविध बायोप्सीज,
4: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
5: फोन 74-00-48-40-88.
4: 74-00-48-40-88.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:45 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
2: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
3: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
0: कार्यक्रमात आज ऐकूया त्वचा विकार याविषयी डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
6: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे. तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येकजण प्रेझेंटेशन वर आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमची बाहेरून म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिव्हिटॅमिन, कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं.
0: त्वचा विकार याविषयी डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकलात. कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
7: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
8: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
7: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
8: पिंपरी चिंचवड.

0: मध्ये तिथे गुडघ्याची झीज मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
5: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोतेहो, आता सकाळचे 6:50 होत आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर।
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर। पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल।
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर। संपर्क 94-222-80-380।
2: कार्यक्रमात आज ऐकूया पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती।
4: नमस्कार श्रोतेहो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात। भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत। पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे। मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते। पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो। या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो। आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात। करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात। ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते। आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा। आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा, महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो। या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितले जाते। मग येतो श्रावण महिना। भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण। श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो। या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते। तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात, झाडाला झोके बांधून ते खेळतात। याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते। महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात। महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात। त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन। या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात। तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण

0: भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे.
1: पावसाळ्यातील सणोत्सव याविषयी प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834225565.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 0241-235-3515.
5: मोबाईल 9606-44-988-36.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:55 झाली आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलन बाळकुणाल अहिरे यांचं. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल भक्ती, आमदार जगताप. नागरिकांनी गणनापत्रातील माहिती भरून द्यावी, प्रांताधिकारी पाटील. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीचं महानगरपालिकेच्या वतीनं स्वागत. जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहात. आणि महिला स्वयंरोजगारातून कुटुंब सक्षम होतील, वरिष्ठ अधीक्षक पालवे. आता घडामोडी सविस्तर. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि समतेची महान परंपरा आहे. हजारो वारकरी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. या प्रवासात वारकऱ्यांची सेवा करणं हीच खरी विठ्ठल भक्ती असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड इथं पालकमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष आणि अहिल्यानगर जिल्हा शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदार पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन गणनापत्रातील माहिती भरून घेत आहेत. नागरिकांनी सहकार्य करून गणनापत्रातील माहिती भरून द्यावी असं आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केलं आहे. प्रांताधिकारी कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओ कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीचं अहिल्यानगर शहरातील मिस्किनमळा परिसरात महापालिकेच्या वतीनं विधिवत पूजन करून पालखी सोहळ्याचा अध्यक्षांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महापौर ज्योती गाडे, आयुक्त यशवंत डांगे आणि अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशानं जिल्हा आयुष रुग्णालय

अहिल्यानगर परिसरामध्ये बकुळ, आपटा, चिंच, कडुलिंब या औषधी आणि पर्यावरणपूरक वृक्षांचं राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन आर्मी कोर समितीच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. कार्यक्रमाला प्राध्यापक हर्षल आगळे, जिल्हा सल्लागार तसंच संनियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्या सविता मोरे, दत्ता गाडळकर, जिल्हा आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुवर्णमाला बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण गरजेचं असून त्यासाठी स्वयंरोजगार हा त्यावर

0: डॉ सूरणमाला बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण गरजेचं असून त्यासाठी स्वयंरोजगार हा त्यावर उपाय आहे. महिला स्वयंरोजगारातून महिला आणि कुटुंब सक्षम होतील असा विश्वास भारतीय डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक विकास पालवे यांनी व्यक्त केला. राही फाउंडेशन, जय युवा अकॅडमी, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून उभारण्यात आलेल्या शिवणकाम प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल भक्ती, आमदार जगताप. नागरिकांनी गणनापत्रातील माहिती भरून द्यावी, प्रांताधिकारी पाटील. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पालखीचं महानगरपालिकेच्या वतीनं स्वागत. जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहात. आणि महिला स्वयंरोजगारातून कुटुंब सक्षम होतील, वरिष्ठ अधीक्षक पालवे. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया आजचा सुविचार. जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो. हा होता आजचा सुविचार.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 9 ते 10 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 42-36-72. निवेदन संपलं.

श्रोते हो, एक आठवण आहे. 17 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 8:15 या वेळेमध्ये होईल. श्रोत्यांनी कृपया याची नोंद घ्यावी. हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. आणि या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 0241 242 34 71 किंवा 242 36 72. निवेदन संपलं.

0: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
1: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
2: भारत हमको जान से प्यारा है.
0: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.

0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
6: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
6: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: अहो अहो कंडक्टर, थांबा, आमचे हे खालीच राहिले.
7: आलो आलो आलो.
4: अहो, कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
7: अगं, अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
4: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
8: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, काही निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: मुलांची तरफले घोकते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकी तपावले चाले रम्य दुपार टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या

0: काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
4: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका.
5: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीय पंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापार वृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

0: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यामध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते मे 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेट

0: इंग्लंडमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अभ्यासाचे गंभीर नाटक शब्द 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:20 झाली आहेत. एक निवेदन आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहिल्यानगरमार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यासंबंधीचा आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेमध्ये कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरुडगाव रोड अहिल्यानगर इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावं. तसंच उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02-41-299-5735 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. निवेदन संपलं.

हे निवेदन आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून आलेलं. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुलामुलींचं वसतिगृह अहिल्यानगर कोपरगाव श्रीगोंदा माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉन इथं करार पद्धतीनं कंत्राटी स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक सहाय्यक व्यवस्थापक चौकीदार स्वयंपाकी माळी कामगार सफाई कामगार पद भरण्याबाबतचं हे निवेदन आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखालील असलेल्या सैनिकी मुलामुलींचं वसतिगृह माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉन यामध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये सहाय्यक वसतिगृह अधीक्षक सहाय्यक व्यवस्थापक चौकीदार स्वयंपाकी माळी कामगार सफाई कामगार या उमेदवारांची नियुक्ती करायची आहे. या पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल. तसंच उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. चौकीदार यांचा कामाचा कालावधी 24 तासांचा असेल. पात्र असलेल्या उमेदवाराकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जासमवेत सैन्यसेवेतील डिस्चार्ज बुक माजी सैनिक ओळखपत्र आधार कार्ड

यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवाराचं वय 45 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. निवेदन संपलं.

0: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
1: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित

0: सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जाते आहेत आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो.
0: आणि अडी अडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी सर. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान, जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी आता एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये किंवा कोणतं

0: घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतंय, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे ए आयचे ॲप्लिकेशन अनंत आहेत आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला
1: आहे. सर, खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याचीही. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर, यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे, त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झालाय. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला म्हणजे, आणि तो खंड कधी पडणार ही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाही आहे. तर आव्हानात्मक वर्ष आहे, या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का? तर नाही. पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBF वर पेरणी करणे, एकतर BBF किंवा सरीवरंबा. याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाही आहे दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ SOP कॉलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का, ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का एल निनो, तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का? तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 100° मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: और दूसरी बात क्या खाना है क्या नहीं खाना है, उसके हिसाब से यूजुअली हम क्या बोलते हैं, सोडियम रिस्ट्रिक्शन, सॉल्ट रिस्ट्रिक्शन।
1: अच्छा,
0: सॉल्ट को ज्यादा मत लो। इसका मतलब ये नहीं कि आप पिका हुआ खाना खाओ, सॉल्ट रहना चाहिए मगर हिसाब से,
1: एक्सेस नहीं होना,
0: एक्सेस नहीं हो। एक्सेस सॉल्ट कहाँ से आता है, पैकेज्ड फूड में आता है,
1: राइट, राइट।
0: बाहर खाने से आता है
1: जी,
0: प्रिजर्वेटिव करके, इसलिए वो अवॉइड करना चाहिए।
1: ओके।
0: और तीसरी बात इम्पोर्टेंट, प्रोटीन्स, हाई एनिमल प्रोटीन्स को हमारे खाने में कम से कम लेना चाहिए। जो भी प्रोटीन हम खाते वो प्रोसेस होके किडनी के थ्रू बाहर जाता रहता है। अगर मानो ज्यादा इनटेक हुआ तो वही प्रिसिपिटेट होके स्टोन होने की चांसेस रहती है
1: जी,
0: ये तीन इम्पोर्टेंट रूल्स है जो हर आदमी को फॉलो करना चाहिए स्टोन के पेशेंट्स को।
1: यस
2: गुरुराज सर, फार महत्व जो तुम्ही सांगितलं, नाहीतर प्रत्येक पेशंट बियांचे पदार्थ खाऊ नकोस, काकडी, टोमॅटो, गवार, मला वाटतं तुम्ही या गैरसमज दूर केले, धन्यवाद।
1: येस, म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन असेल तर काय आहार घ्यावा हे देखील खूप महत्वाचं आहे, आणि ते प्रत्येक पेशंटनुसार, पेशंटला झालेल्या स्टोननुसार सुद्धा बदलत असतं। तेव्हा किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे। संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639। पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
5: श्रोतेहो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 7:30 वाजले आहेत, ऐकूया काही निवेदनं।
6: सीट बेल्टचा वापर कराल, आरामात कार चालवाल,
7: भरधाव वेगात वाहन चालवाल, नाक मुलाचा जीव गमवाल,
8: वाहन वेगाने चालवू नका, जीव धोक्यात घालू नका,
6: सीट बेल्ट लावा, कार चालवा, कार प्रवासातला वेळ मजेत घालवा।
8: फुलांसारखी लहान मुलं
7: रिक्षात बसवा समजून फुलं,
6: सीट बेल्टचा वापर नियमित, कारचा प्रवास नेहमीच सुरक्षित,
7: रिक्षातल्या मुलांची संख्या वाढवाल, तुम्हीच अपघाताला आमंत्रण द्याल,
8: रिक्षात मुलांना कोंबू नका, अपघात ओढून घेऊ नका,
7: एका मागून एक वाहन चालवा, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवा,
6: सीट बेल्टचा वापर करा, कार प्रवास सुरक्षित करा,
7: बेपरवाईनं वाहन चालवाल एका क्षणात वर जाल,
6: वाहनावर मोबाईल वर बोलू नका, वाहनावर मोबाईल वर बोलू नका, अपघाताला निमंत्रण देऊ नका,
7: वाहनांचं सर्व्हिसिंग वेळेत कराल
8: आपोआप प्रदूषण कमी कराल,

0: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
1: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे।
0: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा।
1: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा।
0: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा।

श्रोते हो, हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 0241 242 34 71 किंवा 242 36 72. निवेदन संपलं.

0: हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 16 जुलै 2026 विषय खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषीविद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-241-4247 किंवा 02-246-3672. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही माहिती हवी असेल, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला उपचार घ्यावयाचे असतील तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 02-241-4237-75 02-241-4237-75. डॉक्टर, या भागात आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कॅन्सरचे किती प्रकार आहेत एकूण, म्हणजे कोणकोणते कॅन्सर असतात.
2: तसं आता कॅन्सरचे प्रमुख 2 प्रकार आपण लक्षात घेऊयात. एक तर रक्ताचे कॅन्सर, जे रक्तामध्येच कॅन्सर असतात, त्याच्यामध्ये कुठली गाठ आपल्याला दिसत नाही पण रक्तामध्ये ते कॅन्सरचे आपल्याला पेशी दिसतात. दुसरा म्हणजे गाठ निर्माण करणारे कॅन्सर. मग रक्तातले सोडून बाकीचे जे कॅन्सर असतात सगळे गाठ निर्माण, त्याला आपण सॉलिड कॅन्सर असं म्हणतो. तर हे प्रकार असे प्रकार अवयवानुसार बदलतात, म्हणजे अगदी डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळे आपले जे अवयव आहेत या प्रत्येक अवयवाला कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे आपल्या शरीरात जितक्या वेगवेगळ्या पेशी आहेत त्या प्रत्येक पेशीला, ज्या जिवंत पेशी आहेत त्यांना कॅन्सर होऊ शकतो. आपली केस किंवा आपले नख याला कॅन्सर होत नाही कारण त्या पेशी जिवंत नसतात, म्हणून आपल्याला केस कापताना दुखत नाहीत, नख आपण कापतो दुखत नाही कारण त्या जिवंत नसतात. परंतु प्रत्येक जिवंत पेशीमध्ये कॅन्सर निर्माण करण्याची क्षमता असते आणि म्हणून कॅन्सरचे प्रकार हे जितक्या पेशी शरीरामध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तितके प्रकारचे कॅन्सर निर्माण होतात.
1: कोणते कोणते नाव आहेत
2: त्याच्यामध्ये? मेंदूचा कॅन्सर आहे, मग त्वचेचे कॅन्सर आहेत, डोळ्याचे कॅन्सर आहेत, नंतर तोंडाचे कॅन्सर आहेत, म्हणजे त्यात ओठाचा आला, हिरडीचा आला, गालाचा आला, जिभेचं कॅन्सर आला, घशाचे कॅन्सर आहेत, स्वरयंत्राचे आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, जठराचा कॅन्सर आहे, लिव्हरचे कॅन्सर आहेत, त्याचबरोबर स्वादुपिंड आहे, मूत्रपिंडाचे कॅन्सर असतात, मूत्राशयाचे कॅन्सर असतात, मूत्रनलिकेचे कॅन्सर आहेत, त्याचबरोबर मग पुरुषांमध्ये बीजांडकोशाचे कॅन्सर असतात, शिश्नाचे कॅन्सर असतात, स्त्रियांच्यामध्ये गर्भाशयाचे तोंडाचे कॅन्सर, बीजांडकोशाचे कॅन्सर, अंगाचे कॅन्सर आणि तसंच आतड्याचे कॅन्सर, आतड्यात गुदद्वाराचे कॅन्सर, अशा प्रकार, परत हाडाचे कॅन्सर, जेवढे हाड आहेत त्या हाडामध्ये सुद्धा कॅन्सर निर्माण होऊ शकतात, ते हाडांचे कॅन्सर, अशा प्रकारे अनेक आपल्या ज्या नसा असतात शरीरामध्ये, म्हणजे ज्या नर्व्स असतात त्याच्यासुद्धा कॅन्सर होऊ शकतात. अशा म्हणजे ज्या ज्या जिवंत पेशी शरीरात आहेत तितक्या प्रकारचे कॅन्सर शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. अवयवाच्या ठिकाणी निर्माण होतातच आता, परंतु जितक्या पेशी ज्या ज्या ठिकाणी पेशी आपल्या शरीरात असतील त्या त्या ठिकाणी ते निर्माण होत असतात. आता ब्लडचे कॅन्सर

0: म्हणलं त्यातही खूप प्रकार, त्यातले 10 प्रकार आहेत वेगवेगळे.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये मग ल्युकेमिया आहे, लिम्फोमास आहेत, अशा वेगळ्या प्रकारचे आहेत. मग काही ब्लडचे कॅन्सर हे गाठीमध्ये पण आपल्याला दिसून येतात, काही ब्लडचे कॅन्सर आपल्याला फक्त रक्ताच्या तपासणीतून दिसून येतात, आणि इतर अवयवांचे कॅन्सर असतात हे त्या त्या गाठीमधून त्या त्या व्रणामधून आपल्याला दिसून येत असतात. तर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे कॅन्सर आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात.
1: आणि हे असे अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ नयेत म्हणून प्रतिबंध हा उपाय आपण तर सांगितलं आहे, पण तरीही श्रोत्यांना आपण हे सांगू की वर्षातून एकदा प्रत्येकानं आपली स्वतःची एक तपासणी केलीच पाहिजे, ज्याला आपण एक स्वजागृती म्हणूयात, की मग आपल्याला हा जीवघेणा आजार आपल्यापर्यंत येऊ दिला जाणार नाही असं होऊ शकतं. आणि मी तर श्रोत्यांना हे पण सांगेल की श्रोते, या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जर कधी काही शंका असल्यास आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहिल्यानगर इथं डॉक्टर प्रकाश गरुड तसंच डॉक्टर पद्मजा गरुड यांना दाखवू शकता, आणि आपल्या कॅन्सरचं म्हणजे आपल्या घरात कोणी रुग्ण असेल, मित्र किंवा कोणी, तर त्याबद्दलचे उपचारही आपण तिथे घेऊ शकता.
2: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. बरं तर श्रोतेहो, आज या कार्यक्रमात थांबूया, पुन्हा आपली भेट होईलच पुढच्या कार्यक्रमात. कॅन्सर बरा होऊ शकतो. नमस्कार.
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:55 झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं.
4: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
5: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
4: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
6: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
7: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
8: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
9: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
8: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
9: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
8: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
10: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि 1 तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65.
11: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
12: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
11: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
12: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
11: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
13: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
14: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
13: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
14: फोन नंबर 0241-235-3515.
13: मोबाईल 960-44-988-36.

0: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
1: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात. हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: इसरो ने गगनयान क्रू मॉड्यूल सिस्टम के तीन प्रमुख परीक्षण सफलतापूर्वक पूरे किए। 56वें अंतर्राष्ट्रीय भौतिकी ओलंपियाड में 5 भारतीय विद्यार्थियों ने स्वर्ण पदक जीते। विश्व रैंकिंग में भारत अन्य देशों के साथ संयुक्त रूप से पहले स्थान पर। मौसम विभाग ने अगले 2-3 दिनों में देश के उत्तर पूर्वी क्षेत्र, पश्चिम बंगाल और बिहार में मूसलाधार बारिश का अनुमान व्यक्त किया। अमरीका ने ईरान पर फिर से हमले शुरू किए। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: शंभरांशिक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोते, आता सकाळचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही।
2: श्रोते हो नमस्कार। मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपल्याशी संवाद साधतायत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनावणे। डॉक्टर, आपण काल बघितलं की कॅन्सरची चाहूल लागल्यावर कशा पद्धतीने ती ओळखायची, पण समजा आता कॅन्सर झालाय हे रुग्णाला कळलंय, टेस्ट केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय, पण मग अशा वेळेस रुग्णांनी करायचं काय की कुठल्या उपचार पद्धती, का बऱ्याच वेळा रुग्ण गोंधळतात की अमुक एक सर्जरी किंवा ही थेरपी ती थेरपी, याच्यामध्ये त्याला कळत नाही की नेमकं काय आपल्यासाठी योग्य आहे, तर उपचार पद्धतीबद्दल काय सांगाल?
3: तर उपचार पद्धती जर फार विस्तृतपणे सांगितलं तर फार त्याच्यामध्ये इट विल टेक लॉट ऑफ टाईम। प्रत्येक कॅन्सरची उपचार पद्धती वेगवेगळ्या स्पेशालिटी इन्वॉल्ड असतात, पण आपण जर सर्वसाधारण बघितलं तर कॅन्सरचं निदान झालं तर एकदम हताश होण्याचं कारण नाही। त्या कॅन्सरमध्ये सुद्धा कुठेतरी एक कॅन नावाचा शब्द आहे, दॅट वी कॅन बीट कॅन्सर।
2: बरोबर,
3: दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। आपण जर बघितलं तर एखाद्या माणसाला जर डायबिटीज झालाय तर तो आजार बरा होतो का पूर्णपणे?
2: नाही,
3: आपण आजार कंट्रोल करू शकतो। आजार कॅन्सर जे उदाहरण डायबिटीज बरा होत नाही। एखाद्याला ब्लड प्रेशरचा त्रास झालाय तर आपण ते कंट्रोल करू शकतो, पण पूर्णपणे बरा होतो का? नव्हे। पण कॅन्सरचं जर लवकर निदान झालं आणि त्याच्या जर प्रभावीपणे उपचार केला तर कॅन्सर बरा होऊ शकतो, हे महत्वाचं आहे। मी असं म्हणणार नाही की प्रत्येक कॅन्सर प्रत्येक स्टेजला बरा होतोच, पण बहुतांश वेळी जर आपण अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट केला आणि जर योग्य उपचार केले तर म्हणजे त्याच्यामध्ये आपण कॅन्सरला नक्कीच बरा करू शकतो। आता हे करत असताना आपल्याला तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की देर आर मल्टिपल यु नो पीपल कमिंग टू यू आणि तुम्ही ह्या अमुक उपचार करा, तुम्ही कोणी म्हणतं सर्जरी करा, कोणी म्हणतं अल्टरनेटिव्ह मेडिसिन करा, कोणी म्हणतं तुम्ही एक साऊथमध्ये एक असं विविध लोक आपल्याला पेशंटला सुचवत असतात। कोणी अज्ञानापोटी असेल म्हणा किंवा प्रेमापोटी असेल, पण अशा वेळी आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की कॅन्सर इज ट्रीटेड विथ एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन। कोणतीही ट्रीटमेंट जी करायची असेल दॅट शुड बी सम एव्हिडन्स। म्हणजे माझा अनुभव काय किंवा मी आज ट्रीटमेंट इथे नगरमध्ये काय करतोय आणि इतर ट्रीटमेंट अमेरिकेमध्ये किंवा म्हणा किंवा बॉम्बेत पुण्यामध्ये, आपण एकाच लाईनवरती विचारसरणी आपली असली पाहिजे। सो इट इज एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन। लॉजिस्टिकली जागेजागेमध्ये ट्रीटमेंटमध्ये काही लिमिटेशन येऊ शकतात,
2: बरोबर,
3: पण दॅट शुड बी एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन। मग कॅन्सरमध्ये याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये मुख्यतः जे कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर मॅनेजमेंटमध्ये 3-4 लोकांचा त्याच्यात महत्वाचा रोल येतो, याच्यामध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर शस्त्रक्रिया जे करतात ते, त्याचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट कॅन्सरवरती किमोथेरपी की म्हणा इम्युनोथेरपी म्हणा आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट। सो कॅन्सर सर्जरीचा एक मोठा भाग आहे, कॅन्सरवरती जाणाऱ्या किमोथेरपी म्हणा, टार्गेटेड थेरपी म्हणा, इम्युनोथेरपी म्हणा, म्हणजे औषधोपचारांचा एक वेगळा प्रकार आहे। आणि तिसरं म्हणजे कॅन्सरवरती क्ष किरणांचा म्हणजे रेडिएशनचा जो वापर केला जातो त्याला आपण रेडिएशन थेरपी म्हणतो। तर मुख्यत्वे करून ह्या 3 ब्रॉडर टर्म्समध्ये आपण ट्रीटमेंट करतो। पण कॅन्सर ट्रीटमेंट करताना कोणती ट्रीटमेंट कोणत्या आजाराला लागू होते याचेही तुम्हाला म्हणल्याप्रमाणे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे। म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरची गाठ आहे, त्याच्यामध्ये पूर्वी 15-20 वर्षापूर्वी आपण जी ट्रीटमेंट मोडॅलिटी होती, आता जर तीच ब्रेस्ट कॅन्सरचं पेशंट 15 वर्षानंतर आलं तर त्या ट्रीटमेंटमध्ये फार फरक पडलाय। तो वन शुड अंडरस्टँड दी ऑनगोईंग प्रोग्रेस ऑफ मेडिसिन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन द ट्रीटमेंट मोडॅलिटीज एज ऑफ नाउ, हे महत्वाचं आहे।
2: म्हणजे आता मेडिकल सायन्समध्ये बरीच प्रगती झालेली आहे, तरी पण डॉक्टर काही उदाहरण असेल ना याचं?
3: उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्वी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण जर बघितलं की पूर्वी एका ऑपरेबल ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण म्हणजे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट सर्जरी ऍडवाइस करायचो। आता हल्ली असं नाही, आता जर 2 सेंटीमीटरपेक्षा आपण जर मोठी गाठ असेल आणि त्याच्यामध्ये जर काही टेस्ट उदाहरणार्थ जर ERPR आम्ही ज्याला म्हणतो किंवा म्हणजे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा जर HER2 न्यू पॉझिटिव्ह कॅन्सर असेल, अशा पेशंट्समध्ये आपल्याला आधी किमोथेरपी देऊन मग ऑपरेशन करणं जास्त योग्य रिझल्ट आपल्याला त्यातनं मिळू शकतात, हे महत्वाचं आहे। अशा अनेक नवीन नवीन एव्हिडन्स येतात, त्याप्रमाणे आपल्याला पुढे गोष्टी करायला लागतात। उदाहरणार्थ आजकाल इम्युनोथेरपीचा फार मोठा रोल आहे, पण इम्युनोथेरपी म्हणजे मार्केट ड्रिव्हन नाही येते, काही गोष्टींमध्ये आपण

0: ला ते टेस्ट करून ते पहिले सिद्ध करायला लागतं, ही महत्त्वाचं आहे. आता रेडिएशनमध्ये सुद्धा पूर्वी कोबाल्ट थेरपी असायची, आता लिनियर ॲक्सिलेटर नावाचे मोठे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरून रेडिएशन दिलं जातं, आणि या सगळ्या ट्रीटमेंट आता आपल्या नगरमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत, हे महत्त्वाचं आहे.
1: बरं,
0: आपल्याकडे बहुतांश ट्रीटमेंट उपलब्ध आहेत, पण नगर शहरामध्ये उदाहरणार्थ रेडिएशन म्हणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नगर शहरामध्ये आपल्या उपलब्ध आहेत.
1: आपल्या नगर शहरात कॅन्सर संदर्भातल्या सगळ्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, ही खरंच चांगली बाब आहे. सर, आजच्या भागात आपण इथेच थांबूयात, पण श्रोते हो, तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही प्रश्न असतील, समस्या असतील, तर नक्की संपर्क साधा मॅक केअर हॉस्पिटल कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनावणे यांना. पत्ता: झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर. फोन: 911-222-07-29, 911-222-07-29. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात, तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:20 आणि 21 सेकंद झाली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
3: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
5: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
7: हो? मग
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
8: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
9: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
10: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
9: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमात. लता मंगेशकर यांनी गायलेलं माधव जुलियन यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: आई आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ञ डॉक्टर सचिन चेमते पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
1: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
2: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिगोज व्हेन्स.
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
2: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
2: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
2: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
2: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
3: फोन 74008448.
2: 74008448.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:30 वाजतायत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24-27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1,25,00,000 अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35,27,00,000 रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या तिन्ही चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ॲप

माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथे नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं 2रा डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2रा डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2-3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही

0: ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय शंभरांशिक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

रामकृष्ण हरी श्रोते हो आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती समता सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो आजच्या आकाशवाणी वृत्तांतमध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण वारकऱ्यांचा उत्साह सेवा शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा श्रोते हो पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ

ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लय एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी ही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध

0: विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतला.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन. आमच्या उरुळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात, त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
2: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पानरस्तरमध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाण आहे, तिथं माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे ICDचंच हे आहे ना, त्यामुळं आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झालं आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेलं आहे आणि इथं मुलांसाठी खेळणी. आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळं ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5000 रुपये मिळतात. ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म 14-14 फॉर्म झालेले.
0: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
3: रामकृष्ण हरी. मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 341 पालख्या आज उरुळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे, बऱ्याचशा दिंड्या स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. त्याला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
4: मधुकरण देवे. आम्ही तुळजापूरचे वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे, 2 तास झालो उभा इथं. वारीमध्ये लय वारी वाढतं, वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना अहो सगळंच आहे इथं. अहो नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळ असं वाटतं, एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
5: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या उळी गावांमध्ये पालखी येते, खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
0: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
6: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी, जी जन्म मरणाते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधतं. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती,

0: सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाही आहे, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा. जय जय राम कृष्ण हरी.
1: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात. त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला.
2: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे ॲथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खरं तर हा एक आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती. अशा अर्थाने भक्ती आणि शक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी आज आता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूर पर्यंत जाणार आहे. सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल. आणि ह्या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे. या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच 10 मुला मुलींपासून 80 आजोबापर्यंत लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे. त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःचं आरोग्य फिट राहतं.
1: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
3: नमस्कार. जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स हे कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्यविषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आत्ता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत. मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, किंवा सर्वांचा ऋणी आहे. असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
1: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली, ती या शब्दात.
4: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक

0: उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडली, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही, जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृत मधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व तिसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी, योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास. यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिकपणा. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
1: श्रोतेहो, यांच्यासोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोतेहो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळं संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुडं आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जातपात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोतेहो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांतमधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती.

0: गाढवे यांचं. सादर करते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीचा. हे आहे अहिल्यानगर केंद्र.

100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी आणि सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत.

101.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत.

0: श्रोतेहो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं संत गोरा कुंभार या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संसार या चित्रपटासाठी संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता संसार.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते सुधीर फडके. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
3: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
4: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळी रोड अहिल्यानगर.

श्रोते हो, आत्ताच आपण धाकटी सून या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी आणि चित्रपट होता गारंबीचा बापू.

0: श्रोते हो, आत्ताच आपण मोलकरीण या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. आणि या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
2: नमस्कार श्रोते हो.
1: डॉक्टर, आजच्या भागात मला तुम्हाला विचारायचं प्रामुख्यानं आपल्या आसपास म्हणजे ओव्हरऑलच देशामध्ये जगामध्ये तोंडाचा कॅन्सर फार प्रमाणात आढळतो, तर तोंडाचा कॅन्सर म्हणजे नेमकं काय, काय सांगाल?
2: भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. 50% कॅन्सर हे भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सर मध्ये येतात. तर त्यामुळे तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय, तर तोंडामध्ये जे काही अवयव आहेत, गाल आहे, जीभ आहे, हिरडी आहे, ओट असतात आणि टाळू असते, ह्या सगळ्याचा जो कॅन्सर होतो त्या ठिकाणी जो कॅन्सर होतो त्याला आपण तोंडाचे कॅन्सर असं म्हणतो.
1: अच्छा, पण मग तोंडाचा कॅन्सर जो होतो त्याची कारणं काय आहेत?
2: आता कारण त्याची भारतामध्ये तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे व्यसन आहेत. पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, मावा, गुटखा ही सगळी कारण त्याला कांतरभूत आहेत. आणि त्याचबरोबर खूप तिखट खाणं, खूप तेलकट खाणं आहे, ह्या सुद्धा कारण त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तर ही सगळी कारणं अतिशय भारतामध्ये जास्त प्रमाणात आहेत.
1: अच्छा, मग तोंडाचा कॅन्सर जेव्हा रुग्णाला होतो तेव्हा त्याची लक्षणं, सिम्प्टम्स काय काय?
2: महत्वाचं म्हणजे तोंड आल्यासारखं वाटतं पेशंटला. एक तर तिथे जखम तयार होते, सुरुवातीला दुखत नाही,
1: बर,
2: लोकांना वाटतं माझं तोंड आलेलं आहे, काही नाही काही असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं आणि ते हळूहळू जखम वाढत जाते. कुठलीही साधी जखम असेल ती साधारण ती 5-7 दिवसात 8 दिवसात बरी व्हायला पाहिजे. जी जखम बरी होत नाही आणि ती वाढतच जाते तर ती कॅन्सरची असू शकते. आणि म्हणून बरी न होणारी जखम, त्यातून येणारा रक्तस्राव, त्यातून नंतर होणारी वेदना, हे सगळे लक्षणं तोंडाच्या कॅन्सरचे आहेत. आणि खूप वाढल्यावर तर बोलण्याचं प्रमाण प्रॉब्लेम आहे, खाण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळेच प्रॉब्लेम होऊ शकतात.
1: अच्छा, पण मग तोंडाच्या कॅन्सरची ही जर लक्षणं आढळली तर त्या रुग्णानं पुढे काय केलं पाहिजे?
2: ताबडतोब त्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे कॅन्सर आहे की नाही, पहिली गोष्ट.
1: मग ते तपासायचं,
2: तपासण्या त्याला करावायच लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये पेशींची तपासणी ज्याला आपण बायोप्सी म्हणतो ती करावीच लागते. त्याच्यातून स्पष्ट होतं की कॅन्सर आहे का आणि कॅन्सर असेल तर कुठल्या प्रकारचं आहे ते स्पष्ट होतं. त्याचबरोबर लगेच पुढच्या तपासण्या म्हणजे मग तो किती पसरलेला आहे त्याच्यासाठी सिटी स्कॅन करणं, त्याच्यासाठी बाकीचे तपासण्या पण कराव्या लागतात. आणि हे सगळं झाल्यावर फिटनेस बघितला जातो. मग फिटनेस पेशंटचं ओके असेल आणि कॅन्सरची अवस्था कुठली ही फार महत्वाची गोष्ट असते. कारण अवस्थेवरच उपचार अवलंबून असतात. पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये ऑपरेशन हे म्हणजे सर्जरी ही सगळ्यात महत्वाची उपचार पद्धती असते. आणि त्यानंतर केमो आणि रेडिएशन हे लागतात. त्या तिन्ही उपचार पद्धती तोंडाच्या कॅन्सरमध्ये आवश्यक असतातच.
1: मग तोंडाच्या कॅन्सरच्या ज्या स्टेजेस अवस्था आपण म्हणतो मूलतः, तर त्या कशा बघाव्या लागतात?
2: आता कॅन्सरमध्ये ज्या अवस्था इतर कुठेही असतात शरीरामध्ये तशाच पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा अवस्था असतात. पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये तो जागेवरच असतो, फक्त शेजारच्या गाठीमध्ये गेलो असतो, मानेतल्या गाठीमध्ये गेलेला असतो एवढंच फक्त. परंतु तो शरीराच्या इतर भागात गेलेला नसतो. आणि जागेवर सुद्धा तो खूपच पसरलेला असेल तर आपण तिसरी अवस्था म्हणतो. परंतु तोंड व्यतिरिक्त, तोंड आणि माने व्यतिरिक्त जर शरीराच्या इतर भागात गेला असेल त्याला आपण चौथी अवस्था म्हणतो. ती चौथी अवस्था म्हणजे शेवटची अवस्था, लास्ट अवस्था असते. त्या ठिकाणी बरं होण्याचं प्रमाण फार कमी असतं, म्हणजे बरं होत नाही. पण त्यावेळेला आपल्याला

0: पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे आराम पडण्यासाठी ट्रीटमेंट आणि आजार कमी करण्याची ट्रीटमेंट ही द्यावीच लागते.
1: बर बर बर. हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आजपुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आहार विहार. श्रोतेहो, आजच्या आहार विहार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो, कसं असतं की प्रत्येक ऋतूची आपली अशी खासियत असते आणि त्या त्या ऋतूनुसार हवामानामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये हे बदल नकळत होत असतात आणि हेच बदल लक्षात घेऊन आपल्या आहार विहारामध्ये बदल करणं हे खूप गरजेचं असतं. आता उन्हाळा संपून जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा अगदी सुरुवातीला आपल्याला उकडत पण असतं, म्हणजे गरम पण होत असतं आणि दुसरीकडे कधी कधी थोडीशी पावसाळी हवा तयार झाली तर आपल्याला थंडीही वाजत असते, म्हणजे हवेत थोडासा गारठाही जाणवतो. मग अशा या वातावरणामध्ये शरीराचा समतोल साधण्यासाठी, आपल्या आरोग्याचा समतोल साधण्यासाठी आपण काही गोष्टी या नक्कीच केल्या, त्या गोष्टींचं पथ्य पाळलं तर खरोखरच आपलं आरोग्य हे सततच निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे. तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आज आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत.

श्रोतेहो, पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती मंद झालेली असते, त्यामुळे आपण सगळ्यांनी पचायला हलकं आणि ताजं अन्न खाणं हे केव्हाही उत्तम असतं. तर पावसाळ्यात आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे, तर अगदी सुरुवातीला आपण असं बघूया की गरमागरम सूप, म्हणजे भाज्यांचं असेल किंवा कडधान्यांचं असेल, हे सूप आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी आपल्याला नेहमीच मदत करत असतं. यासोबतच आलं, लिंबू आणि मधाचा चहा किंवा हळदीचं दूध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतं. म्हणजे आपण असं नेहमी म्हणत असतो की स्वयंपाकघरातील सोनेरी मसाला म्हणून जिचा नेहमीच गौरव झालेला आहे, अशी हळद की नैसर्गिक प्रतिकार शक्ती आपल्या शरीराची ती नेहमीच वाढवत असते. त्यामुळे आपण आपल्या दिवसाची सुरुवात या गरम पेयांनी करू शकतो. यासोबतच जी काही कडधान्य असतात, मोड आलेली मूग असतील, मटकी असेल, यांची उसळ असेल, त्यासोबतच नाचणीची भाकरी असेल, दुधी भोपळा, त्यानंतर पडवळ, लाल भोपळा, काकडी किंवा वेलवर्गीय भाज्या, म्हणजे थोडक्यात काय तर ज्या काही वेलवर्गीय भाज्या किंवा फळभाज्या आहेत त्यांचं सेवन आपण जास्त प्रमाणामध्ये आहारामध्ये असणं हे खूप आवश्यक आहे. त्यासोबतच ऋतूनुसार जी काही फळं असतात, म्हणजे जांभूळ असेल, या सीझनला आपल्याला जांभूळ नेहमी बाजारामध्ये दिसतं, डाळिंब असतात किंवा सफरचंद असतात, यासारखी फळं देखील आपण या सीझनमध्ये घेण्यास हरकत नाही आहे. तर अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, आपण बोलणार आहोत त्याविषयी, जाणून घेणार आहोत.

श्रोतेहो, या दिवसांमध्ये आपल्याला मक्याचे कणसं बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आलेली दिसतात आणि या दिवसांमध्ये जेव्हा आपण, मी सुरुवातीला जसं म्हणाले की आपची पचनशक्ती ही मंद झालेली असते, मग अशावेळी मक्याच्या कणसाचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्या आहारामध्ये करू शकता, कारण त्यामुळे पोट भरल्याची जाणीव ही कणसं आपल्याला नेहमी देत असतात. त्यासोबतच सुरण आणि रताळी ही जी काही कंदमूळ आहेत त्याचा पण आपण आपल्या आहारामध्ये समावेश नक्कीच करू शकतो. आंबाड्याची भाजी

असेल किंवा अळूची पानं या ज्या काही स्थानिक रानभाज्या आहेत त्यांचाही समावेश आपण आपल्या आहारामध्ये या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये करू शकतो. यासोबतच राजगिरा असेल म्हणजे राजगिऱ्याच्या लाह्या आणि त्या लाह्यांपासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत त्यांचाही समावेश आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. यासोबतच राजगिऱ्याची भाजी देखील आपण आपल्या जेवणामध्ये तिचा नक्कीच समावेश करून घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो काही आहार आहे तो मुख्यतः ताजा आणि गरम असा असला पाहिजे. आणि एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची की जे काही नवीन धान्य असतं बाजारात आलेलं, म्हणजे आपण जे काही गहू असतील, ज्वारी असेल किंवा बाजरी असेल, ही जी काही धान्य असतात ती जेव्हा नवीन असतात तेव्हा ती पचायला खूप जड असतात, त्यामुळे आपल्या आतड्यांवर ताण पडू शकतो. त्याऐवजी आपण जर जुनं धान्य म्हणजे जुने तांदूळ असतील किंवा जुनं जे काही गहू असतील, ज्वारी असेल, हे जर वापरले तर ते पचायला खूप हलके असतात. या पावसाळी हवेमध्ये श्रोते हो लसूण याचा पण वापर आपण आपल्या आहारात केला पाहिजे की कफवात दोषांचं शमन या लसणामुळे होतं आणि जे काही श्वसनाचे विकार असतात ते देखील दूर होण्यासाठी या लसणाची मदत आपल्याला होऊ शकते. की जसं की आपण मग लसणाच्या पातीची चटणी असेल किंवा लसणाची वाटलेली चटणी असेल यांचा पण समावेश आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. त्यासोबतच मध याचा पण समावेश आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. म्हणजे आपण जर सकाळी सुरुवातीला मी जसं म्हणाले की आपण जे काही गरम पेय घेतो त्यावेळी देखील आपण दिवसाची सुरुवात करताना मधाने आपण आपल्या दिवसाची सुरुवात करू शकतो की ज्यामुळं वात दोषाचं शमन करण्यास मदत होते. तर श्रोते हो आपण काय काय खाल्लं पाहिजे, आपला आहार कसा असला पाहिजे, आहारामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे याविषयी सुरुवातीला जाणून घेतलं. आता आपण पावसाळ्यामध्ये कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.

श्रोते हो, पावसाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यांना काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होत असते, पण तरी देखील या पावसाळ्यामध्ये चमचमीत आणि तळलेले पदार्थ खाणं आपण टाळलं पाहिजे. तेलामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळं आपलं पित्त वाढत असतं आणि त्यामुळे हे पदार्थ कितीही खावेसे वाटले तरी ते मर्यादित प्रमाणात आपण खाल्ले पाहिजेत. दह्यामुळे जठराग्नी मंदावतो, त्यामुळे या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, दही न खाता ताज्या दह्याचं घुसळलेलं ताक किंवा दह्याच्या वरचं पाणी आपण दुपारच्या जेवणानंतर नियमित घेतलं पाहिजे की त्यामुळं आपली पचनशक्ती सुधारते. मांसाहारी व्यक्तींनी मांसाहारी पदार्थांपेक्षा त्याचं सूप पिण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. श्रोते हो, पावसाळ्यातल्या ओलसरपणामुळं पालक, फ्लॉवर, मशरूम या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि कीटक वाढण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे पोटाचे विकार या दिवसांमध्ये उद्भवू शकतात किंवा इन्फेक्शन देखील उद्भवू शकतं. तेव्हा आपण भाज्या घेताना या भाज्यांचा वापर कमी केला पाहिजे किंवा त्या घेतल्यानंतर त्याची स्वच्छता चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. या दिवसांमध्ये शिळे अन्नपदार्थ आपण खाऊ नयेत, तसंच रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ आपण खाणं टाळलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्रेडवर बुरशी लवकर येऊ शकते, त्यामुळे ब्रेड शक्यतो टाळावा आणि जर ब्रेड खाल्लाच तर तो ताजा आणि तव्यावर गरम करून खावा. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे आणि त्यामुळं माशांच्या पोटात अंडी असू शकतात आणि असे मासे खाल्ल्यास काही वेळेला विषबाधा देखील होऊ शकते, त्यामुळे या काळामध्ये मासे खाणं टाळलेलं केव्हाही उत्तम. खूप प्रमाणामध्ये मेद असलेलं बटर, क्रीम, चीज, मैदा, साखर असे पदार्थ पचायला जड असतात आणि असे पदार्थ जर रोज खाल्ले तर पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे आम्लपित्त किंवा पोटफुगी यासारखे त्रास आपल्याला होऊ शकतात. तसंच हवाबंद डब्यातलं अन्न देखील आपण खाणं टाळलं पाहिजे, कारण यामध्ये प्रिझर्वेटिव्ह जे असतात त्याचा पचनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर श्रोतेहो, अशा या पावसाळी वातावरणामध्ये जर आपल्याला काहीतरी चटकदार खाण्याची जेव्हा इच्छा होते आणि खूप असं गरमागरम आपल्याला हवं असतं, तर तुमच्यासाठी मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आपण आज ज्वारीचे शेंगोळे याची रेसिपी आपण बघणार आहोत. तर त्याचं साहित्य असं आहे, 10-12 लसूण पाकळ्या, 2 टीस्पून जिरं, 7-8 हिरव्या मिरच्या किंवा आपल्याला आवडत असेल तर लाल तिखटही आपण घेऊ शकता. याचं एकत्र तयार वाटण करून घ्यायचं आहे. 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1/2 वाटी बेसन पीठ, 1/4 वाटी कणिक आणि चवीनुसार मीठ, हळद, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व साहित्य वाटणासहित घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट भिजवायचं आहे. हे भिजवताना त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये, ते पातेलं किंवा कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकावं. तेल तापल्यानंतर मोहरी, हिंग, हळद घालावी आणि त्यानंतर 1 चमचा मिरचीचं वाटण वाटलेलं आपण त्यामध्ये घालावं. हे घालत असताना थोडंसं परतून झाल्यानंतर 1-2 मिनटानंतर गरम पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालावं. पाण्याला उकळी आल्यानंतर या तयार पिठाचे शेंगोळे त्यामध्ये आपण सोडायचे आहेत आणि नंतर सुरुवातीला मोठी उकळी आल्यानंतर गॅसची आच मंद करायची आहे. शेंगोळे व्यवस्थित शिजू द्यायचे. शिजून झाल्यानंतर शेवटी चिरलेली कोथिंबीर ही वरून घालायची आहे आणि जर आवडत असेल तर वरून तूप घेऊन गरमागरम खाण्याचा आनंद घ्यायचा आहे. श्रोतेहो, पावसाळी वातावरणामध्ये हे शेंगोळे पौष्टिक आणि पचायला हलके आहेत. अगदी याच पद्धतीने आपण हुलग्याचे किंवा त्याला काही लोक कुळीत म्हणतात त्याचंही पीठ वापरून थंडीमध्ये आपण हे शेंगोळे करू शकतो. तर श्रोतेहो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कळवायला नक्की विसरू नका. तेव्हा आजच्या आहार विहार या कार्यक्रमामध्ये मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.

100.1 MHz वर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 10:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीत.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं भारा तांबे यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीनिवास खाडे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. स्वर आहे अरुण दात्ते आणि आशा भोसले यांचा.

अरुंडते आणि आशा भोसले यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीनिवास खडे यांनी. श्रोत्यो, एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोत्यो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-42-34-71 किंवा 42-36-72. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार पुन्हा एकदा श्रीनिवास खडे.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मानिनी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं बहिणाबाई यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत पवार.

श्रोत्यो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं बहिणाबाई यांचं गीत, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. चित्रपट होता मानिनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।

हे गीत जीवनाचे या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि सत्यशील देशपांडे यांच्या स्वरात. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% पर्यंत सूट.

अष्टविनायक या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात, संगीतकार होते अनिल अरुण. श्रोते हो, एक आठवण आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीची, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 किंवा 42-36-72. निवेदन संपलं.

श्रोतेहो, आत्ताच आपण जिव्हाळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. संगीत आहे आनंद खन यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटातलं कवी संजीव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, चित्रपट आम्ही जातो आमच्या गावा.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता आम्ही जातो अमुच्या गावा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमच्या संग्रहातून.
1: थोर संत परंपरा या अहमदनगर जिल्ह्यातील संतांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मालिकेतील श्री संत भगवान बाबांच्या कार्याचा परिचय करून देणारा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. भगवान गडीचे संत भगवान बाबा. लेखन अनिल सहस्त्र.

0: धौम्य गडाचा उद्धार झाला, कीर्तन प्रवचन सांगून जगाला, तया क्षमा शांतीचा प्रत्यय दिला, भक्त राजवंदी श्री भगवान बाबांच्या चरणाला।
1: श्री भगवान बाबांच्या आरतीतल्या या ओळी थेट महाभारत काळापासूनची सत्संगाची परंपरा जागवतात। धौम्य ऋषी पांडवांना रामकथा ऐकून प्रबोधित करायचे। याच धौम्य गडावरून श्री संत भगवान बाबांनी पुन्हा एकदा जनमानसात मूल्यांचं जागरण करत जनसामान्यांना सत्संगाचा छंद लावला। धौम्य गडाचं भगवान गडात रूपांतर झालं।
2: सुपे सावरगावच्या निराजी सानप यांच्या वंशात तुबाजी पाटलांच्या पोटी आबाजींचा जन्म झाला। वंशाला गुरु परंपरा होती। माणिक बाबा हे आबाजी यांचे वंश परंपरा गुरु, बंकट स्वामी हे त्यांचे विद्यागुरु, तर गीते बाबांकडून त्यांना माळेचा प्रसाद मिळाला असे आबाजींचे त्रिविध गुरु। त्यांच्या कृपा प्रसादानं आबाजी भगवान बाबा झाले। भगवान गडावरील उत्तराधिकारी हरिभक्त परायण न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री म्हणतात,
1: श्री संत भगवान बाबांनी आयुष्यभर दीन दुबळ्यांच्या कल्याणासाठी कष्ट सोसले, आदर्श जीवन लोकांच्या समोर ठेवलं, भरकटलेल्या जीवांना भक्तीचा राजमार्ग दाखवला। त्यांचं हे चरित्र मानव जातीला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही।
2: हरिभक्त परायण मुकुंद काका भगवान बाबांची आठवण सांगतात,
1: चिंचाळ्याला गेल्यानंतर तिथं बळी देण्याकरता आणलेल्या गाभण गाईला पाहून बाबांचं कनवाळू मन अतिशय कोमल झालं होतं। त्याच गायीच्या रक्षणाकरता स्वतःच्या देहाची होळी करावी लागली तरी चालेल असं चिंतन ते करत असताना त्यांचं मन वज्राहूनही कठीण झालं होतं।
2: समाजकंटकांनी भिन्न भिन्न पद्धतींनी दिलेल्या त्रासानंतरही त्यांच्या मुखावरील शांती कधीही ढळलेली कुणी पाहिली नाही। हे त्यांच्या मूर्तिमंत तितिक्षेचं रूप आहे। या सर्व गुणांचं मूळ बालपणी स्वभावात असल्यामुळंच बंकट स्वामींनी त्यांना आळंदीला नेऊन रचनात्मक कीर्तन पद्धतीच्या ज्ञानानं अलंकृत केलं। हरिभक्त परायण श्री नारायण महाराज म्हणतात,
1: बाबांनी सर्व साधना करून समाजात जागृती करण्याचं काम आयुष्यभर केलं। त्यांनी समाजाकडे कधीही पाठ फिरवली नाही। धर्मासंबंधी खोट्या कल्पनांच्या अवडंबरात सापडलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणलं। माणसाच्या मनातली सत्प्रेरणा जागृत करणाऱ्या साध्या सात्विक भक्तीची शिकवण त्यांनी समाजाला दिली।
2: हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कराळे म्हणतात,
1: आनंदाचे आवारू मांडू जगा याच विचाराचा पाठपुरावा सतत भगवान बाबांनी केला। महाज्ञानी श्री भगवान बाबा वैराग्याचे महामेरू होते।
2: ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड आठवण सांगतात,
1: त्या काळात ग्रामीण भागात रस्तेही नव्हते आणि वाहनही नव्हती। हरिभक्त परायण भगवान बाबांचा टांगा हे एक वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण असायचं। त्या काळात भगवान बाबांचा सप्ताह म्हणजे ग्रामीण जनतेसाठी ज्ञानयज्ञच असायचा। अशा काळात लोकशिक्षणाचं, लोकप्रबोधनाचं आणि सार्वजनिक चारित्र्य संवर्धनाचं कार्य या सप्ताहातून होत असे।
2: हरिभक्त परायण संत भगवान बाबांच्या असंख्य आठवणी मोठ्या भक्तिभावानं समाज धुरेण आणि अन्य महाराज मंडळी सांगताना दिसतात, तेव्हा भगवान गडाचे तीर्थक्षेत्र बनल्याची आपल्याला प्रचिती येते। जानपद गीतांमध्ये मोठ्या गौरवाने गायले जाते,
0: भगवान गडाची ध्वजा डौलती मानाने, नामदेव शास्त्री कीर्तन करती बाबांच्या रुबाबाने, वाजतो टाळ वीणा।

0: भगवान गडाच्या पहाडीला भगवान बाबांच्या दर्शनाचा छंद माझ्या मना लागला.
1: संत भगवान बाबांची आई कौतिकाबाई मोठी पुण्यवान बाई, तिच्या पोटी संत जन्माला आले असं लोक श्रद्धेनं बोलतात. कौतिकाबाईंना ज्ञानबा, ज्ञानदेव, बाबूराव, शंकरराव या चार मुलांच्या पाठीवर दिवस गेले आणि त्यांचे भगवंताचे चिंतन दुपटीनं वाढले. सुप्त इच्छा जागृत झाल्या. जी वाणी अखंड भगवंताचं चिंतन करते त्या वाणीला शक्ती लाभते. कौतिकाबाईंना भजन कीर्तन करावं, संत सहवासात हरिनामाचा जयघोष करावा, पांडुरंगाच्या नामचिंता डुंबून जावं, दिंड्या पताका घेऊन जगतपित्याला भेटावं अशा प्रकारचे डोहाळे लागले आणि श्रावण वद्य 5 शके 1818 सोमवार 29 जुलै 1896 रोजी आबांचा जन्म झाला. वाडा 108 दिव्यांनी उजळविला, दीपोत्सव केला.
2: बालपणी आबाजी सवंगड्यांना रांगेत उभं करून दिंड्या काढत, दगडांचे टाळ करत, दगडाचा पखवाच करत, पळस तरवड रुईच्या फुलमाळा करत, काळी माती बुक्का होई, भाकरी बांधून आणलेला रुमाल उपरण्यासारखा कमरेला बांधून आबाजी कीर्तन मांडून हरिकथा सांगायचे, उंबर फळांच्या माळा जपासाठी करायचे. असा खेळ म्हणून दिंडी कीर्तन खेळ झाला की सवंगड्यांनी आणलेल्या भाकरी कोरड्यासाचा गोपाळकाला होई, असा गुर चारण्याचा नित्यक्रम असायचा. आणि आबा असे उपजतच भगवान बाबा होते.
1: गावच्या जत्रांमधल्या बलिप्रथेनं आबाजींच्या मनावर खोल जखमा केल्या. हे थांबलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. गीतेबाबा डिघुळकरांची दिंडी गावात मुक्कामाला होती. आबाजींनी गीतेबाबाजींचं कीर्तन ऐकलं, निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशी आबाजी दिंडीत चालू लागले. पोरवय, निश्चय तेवढाच ठाम आणि निरागस. कोणाला कळू दिलं नाही. शोधाशोध झाली. बऱ्याच वेळानं घरच्यांना पोराचा दिंडी प्रताप समजला. कौतिकाबाई धावल्या, आडव्या झाल्या, समजावलं आणि मग म्हणाल्या, आबाजी स्वतःच्या मनानं पंढरपूरला गेलाय, जाऊ द्या त्याला. त्याची काळजी पांडुरंगाला. आबाजी पंढरीच्या वाटेनं गेले ते पांडुरंगमय झाले, स्वतःच भगवान बाबा झाले. ज्ञान भक्ती वैराग्यपूर्ण कर्म अवगत झालं. ज्ञानोत्तर भक्तीला प्रारंभ झाला.
2: नारायणगडावर आबाजी राहू लागले. झाड लोटीपासून सर्व प्रकारे सेवा करण्यात आणि नामसंकीर्तनात वेळ जाऊ लागला. पडेल ते काम करायचं. त्यांचे मोठे भाऊ त्यांना न्यायला आले. माणिकबाबांनी घरी जाण्याची परवानगी दिली, पण घरात मन रमेना. ते पुन्हा नारायणगडी पोचले. बाबा शिरस गावाला गेलेत असं समजल्यावर तेही गेले, तर बाबा मादळमोहीला गेलेले. ते पाठोपाठ निघाले. अखेर आबाजींनी माणिकबाबांना गाठलं, दर्शन घेतलं, मंदिरातून हल्ले नाहीत, बरोबर आणलेली भाकरी खाऊ लागले. जेवायला गेलेल्या बाबांना आबांची आठवण झाली. पानावरून उठून ते मंदिरात आले आणि पाहतात तर आबा सोबतची भाकरी खात होते. बाबांनी चौकशी केली. आबांनी घडलेला वृत्तांत सांगितला आणि बाबा गहिवरले. आबांना जवळ बसवून जेवण घातलं, स्वतःच्या कुशीत घेतलं. बाबांचा आबाजी जीव गुंतला. आबांनी गुरु उपदेशाचा हट्ट केला. बाबांनी नाकारलं. हट्ट सोडेनात. अखेर आबांना भीती दाखवण्यासाठी बाबा म्हणाले,
1: गुरुपदेश हवाय ना, त्या शिखरावरून उडी टाक, मग गुरुपदेश देतो.
2: आबांनी क्षणाचाही विलंब न करता गुरु आज्ञा मानून धूम ठोकली. शिखरावर चढले. माणिक बाबा आणि लोकांनी त्यांचा निर्धार पाहिला. आबा उडी टाकणार. बाबा ताडकन उठले तो बाबांचा नामघोष करत आबाजींनी शिखरावरून उडी मारली. बाबांना ब्रह्मांड आठवलं. डोळे झाकून घेतले. उघडले ते आबाजींच्या पायावर डोकं टेकूनच आणि म्हणाले,

0: बाबा आता मला गुरुमंत्र द्या.
1: बाबांच्या पायावर डोकं टेकून आबाजी उपदेश मागत होते. त्यावर माणिक बाबा म्हणाले,
0: तू माझा झालास.
1: आबाजींनी गुरुमंत्र दिला आणि शिष्याचं नाव भगवान असं ठेवलं. भगवानची गुरुसेवा सुरू झाली आणि स्वकर्तृत्वानं भगवान महाराज हे बिरूद त्यांना मिळालं. माता पिता गाव या सर्वांचा निरोप घेऊन भगवान बाबा मार्गस्थ झाले.
0: नारायणगडावर एक दिवस बंकट स्वामी माणिक बाबांना भेटायला आले. चर्चा होत असताना भगवान बाबांची चाणाक्ष बुद्धी, गोड बोलणं आणि लाघवी पण तेवढंच ओजस्वी वक्तृत्व बंकट स्वामींच्या नजरेतून सुटलं नाही. भगवानांना स्वामींनी बरोबर घ्यायचं ठरवलं. मार्गात गुरुपरंपरेतल्या जोग महाराजांच्या अध्यात्म जीवनातल्या दिव्य गोष्टी कळाल्या. भगवान हरखून गेले. बंकट स्वामींनी माणिक बाबांकडं भगवानांची मागणीच केली. माणिक बाबांना नाही म्हणता आलं नाही आणि आळंदीत बंकट स्वामींच्या कृपेनं भगवानांचा अभ्यास सुरू झाला. पद, ऋचा, दान यासह वेद, व्याकरण, न्याय, मीमांसा, रामायण, महाभारत या ग्रंथाबरोबरच संगीत, टाळ, मृदंग, वीणा यांचं ज्ञान भगवान बाबांना प्राप्त झालं. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा तर अक्षरशः पाठ झाली.
1: नियमबद्ध दिनचर्या आणि जोग महाराजांच्या संस्थेत ज्ञानार्जन यासह भगवान बाबा नवविधा भक्तीमध्ये रमून गेले. 12 वर्ष आळंदीत तपश्चर्या झाली. संजीवन समाधीपुढं जीवनाच्या अखेरपर्यंत समाजासाठी झटण्याची प्रतिज्ञाही झाली आणि ज्ञानपुरुष भगवान बाबा पुन्हा नारायणगडावर परतले. गडावर वर्तनातून आणि विचारातून विचारधन विखरू लागलं. ते म्हणत,
0: देवाने दिलेला देह देवासाठी खर्च करा. धन, शब्द, स्पर्श, रस आणि गंध या 5 गोष्टींपासून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो. त्याच्या पलीकडे जाऊन देवाची भक्ती केली की ब्रह्मानंदाचा लाभ होतो. अविनाशी सुख लाभत, चित्त शुद्ध होत.
1: नारायण गडावर भगवान बाबांची कीर्तन रंगू लागली. माणिक बाबांची पाठीवर शाबासकीची थाप पडे आणि तसा कीर्तन रंग वाढत जाई. एकदा आईला भगवान बाबांनी स्पष्ट सांगितलं,
0: देवाची भक्ती करणं हाच माझा संसार, समाजाची सेवा.
2: रंगले हे चित्त माझे तयापायी, म्हणूनी घेई हाची लाहो, लाहो करीन मी हाची संसारी, रामकृष्ण हरी नारायण.
0: या ग्रंथात चरित्रकार प्राध्यापक डॉक्टर राजकुमार घुले यांनी भगवान बाबा यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण गोष्टी रूपानं कथन करून भगवान बाबांच्या मुखीचे उपदेशामृत लोकांसाठी प्रस्तुत केले आहेत. मानवता हा धर्म आहे. जो दुसऱ्या व्यक्तींचं दुःख जाणून घेत नाही त्याची प्रगती होत नाही. मनुष्य देह हा काही पुन्हा पुन्हा मिळणारी गोष्ट नाही. तेव्हा या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. लोभीपणानं वागू नका. अति इच्छेमुळं सर्व दुःखाची उत्पत्ती होते. समाधानानं जगायला शिका. परोपकारानं पुण्य लाभतं, परपीडनानं पाप लागतं. तेव्हा परोपकार करा. नेहमी मुखामध्ये रामनाम घ्या. रामनामामध्ये एवढी शक्ती आहे की ते घेतल्यानं आपला देह पवित्र होतो. जे काही पापाचरण घडलं असेल तेही नाहीसं होतं. गळ्यात तुळशीची माळ घाला. अभक्ष भक्षण करू नका. मुक्या प्राण्यांवर दया करा. भुकेल्याची भूक, तहानल्याची तहान जाणून घ्या. दारू पिऊ नका, मांसाहार करू नका. सर्व प्राणी मात्रांवर दया करा. देव त्यांच्यात आहे. आपसात भांडू नका. त्यामुळं तुमचीही प्रसन्नता तुम्ही गमावून बसता. आई वडिलांना जपा. देवावर श्रद्धा ठेवा. अंधश्रद्धेला मुठमाती द्या. कुणाचाही द्वेष करू नका. जातीपातीच्या बंधनात अडकून राहू नका. मुलांना शिकवा. त्यांना अडाणी ठेवू नका. राजकुमार घुले यांनी उद्धृत केलेली ही भगवान बाबांची वचनं म्हणजे

0: वैष्णवजनांची सनदच म्हणावी लागेल. सहजच महात्मा गांधी जे भजन नित्य म्हणायचे ते असं ओठांवर येतं.
1: वैष्णव जनतो तेणे कहिये पीड पराई जाणे रे, सकला भाजी राही वंदी निंदा न करी कुणाची रे. भगवान बाबांचं हे समाज प्रबोधनाचं सूत्र खरं तर सर्व संतांचं परंपरागत प्रबोध सूत्र आहे. संसार हे सासर आणि पंढरपूर हे माहेर समजावं. देवदर्शनानं आत्म्याला समाधान मिळतं आणि या सूत्रानुसार त्यांनी दिंडी वारी माळ यांचा स्वीकार केला आणि पांडुरंग भक्तीचा प्रकर्ष केला. 1918 साली भगवान बाबांनी नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी सुरू केली. हळूहळू दिंडी विस्तारत केली. 1927 मध्ये पंढरपूर प्रमाणेच नाथषष्ठीकरता पैठणची दिंडी सुरू झाली. वार्षिक सप्ताहाचं आयोजन केलं. त्यातूनच 1935 सालापासून लाखेफळ गावापासून नारळी सप्ताहाला सुरुवात झाली. संप्रदायाचा पायंडा पडला आणि त्या माध्यमातून भगवान बाबांचं प्रबोधन कार्य विकसित झालं.
0: भगवान बाबा कीर्तनामध्ये वाल्या कोळ्याची गोष्ट नेहमी सांगायचे आणि प्रबोधन करायचे. आपण जसे फसू नये असं वाटतं तसं दुसऱ्यालाही फसू नका. स्वतःचं जसं नुकसान होऊ वाटत नाही तसं दुसऱ्याचं नुकसान करू नका. रिकामा वेळ नामचिंतनात घालवा. प्रेमाचा संदेश देताना ते नेहमी संत रहीम यांचा दोहा गायचे. रहीमन धागा प्रेम का मत तोडो छिटकाय, टूटे तो फिर ना मिले गांठ पड जाय. कोणाशीही शत्रूप्रमाणे वर्तन करू नका. एकदा का मतभेद झाले तर ते पुन्हा लवकर जुळून येत नाहीत. भांडणं करू नका. कर्ज काढून लग्न करू नका. सोंगढोंग कराल तर मातीस मिळाल. मुक्या प्राण्यांवर दया करा. त्यांच्यातच परमेश्वर आहे. तेव्हा परमेश्वरात आणि तुमच्यात अंतर पडू देऊ नका. चरित्रकार प्राध्यापक घुले म्हणतात, भगवान बाबांची सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक विचारांची बैठक राजश्री शाहू महाराजांच्या विचारांशी नातं सांगते. अंधश्रद्धा निर्मूलन ही चळवळच जणू भगवान बाबांनी आरंभली. वस्तुत सर्व संतांनी आध्यात्मिक व्यासपीठावरून ही चळवळ आक्रमकपणाने केली आहे. मुक्या प्राण्यांचे बळी देऊन देव प्रसन्न होत नाही आणि त्यांचं मांस खाऊन शरीर स्वास्थ्यही सांभाळलं जात नाही असं वैज्ञानिक सूत्र बाबा सांगायचे. आजपासून गोहत्या बंद करा. कापायचेच असेल तर आधी माझे शिर कापा. बाबा एवढे आक्रमक होते. ते कबीराचा दोहा गायचे. जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी पैसे की धुळधानी. जत्रा यात्रा हे पर्यटनाचं निमित्त असावं, देशाटन महत्वाचं. त्यात जाता जाता परमार्थ व्हावा. आजच्या पर्यटन व्यवसायाला पूरक असे विचार बाबा द्यायचे.
2: देव धर्म आणि राष्ट्र याविषयी बाबा अतिशय जागृत होते.
1: आपल्या कीर्तनातून ते जुर्मी राक्षस आणि कंसाच्या अत्याचाराचे दृष्टांत देत पारतंत्र्याविरुद्ध मन पेटवायचे. भूमिगतांना सांभाळण्याचं मोठं काम बाबांनी केलं. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानं विलिनीकरणासाठीच्या आंदोलनात बाबा सक्रिय झाले. हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी त्यांनी अनेकांची मनं पेटवली. बाबा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना उपदेश द्यायचे. 1947 साली बालमटाकळीच्या गोकुळाष्टमीच्या कीर्तनात कारे उशीर लावियला देवा असा अभंग सोडवून त्यांनी थेट संदेश दिला. समाजकंटकांवर बाबा प्रेमभावानं आणि समावेशक भावनेनं मात करायचे. मारेकऱ्यांची मनही त्यांनी या वृत्तीनं परावर्तित केली. संतांनी विजनवासात नव्हे तर लोकात राहून आपल्या ज्ञानप्रकाशाचा लाभ जगाला द्यावा अशी त्यांची धारणा होती. नारायणगडावरून बाबांचं प्रबोधक कार्य सुरू असतानाच खरवंडीजवळचा धुम्या डोंगर बाबांना आकर्षित करत होता. धुम्या

डोंगर म्हणजेच धौम्य ऋषींचं वसती स्थान. याच डोंगरात केदारनाथांचं मंदिर आहे. रंग ऋषी, भारद्वाज, शृंगी, पराशर आदी ऋषींची भोवताली स्थानं आहेत. हरिहरेश्वराचं स्थान आणि श्री एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामींची समाधी अशी ही ऋषीभूमी. श्री भगवान बाबांनी आपली कर्मभूमी म्हणून धौम्यगड निवडला. बाबांनी उभारलेल्या भगवानगडाचं वर्णन जानपदांमधून भावभक्त

प्राध्यापक घुले यांनी भगवान बाबांच्या चरित्रात या जानपद गीतातून भगवानगड उभारणीचा इतिहास मोठ्या नाट्यमयतेनं मांडला आहे. भगवानगड नामकरणाची हकीकत मोठी गमतीशीर आहे. गड बांधणीचं काम पूर्णत्वाला गेल्यावर उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. प्राध्यापक घुले लिहितात, माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मला जेव्हा इथं येण्याचं निमंत्रण मिळालं तेव्हा वाटलं होतं की सिंहगड, प्रतापगड, रायगड तसा हा धौम्यगड असावा. धर्मरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र करून शास्त्राच्या आधारानं भक्तीचा गड, भगवानगड उभारण्याचं काम केलं. आजपासून हा भगवानगड असं म्हणूनच ओळखला जावा. टाळ्यांच्या गजरात या नामकरणाचं स्वागत झालं. याच समारंभात बाबांनी भगवान विद्यालयाची मुहूर्तमेढ श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते रोवली. शाळा सुरू झाली, निवासी शाळा.

0: खोल्या, पाणी टंचाई यामुळं गडावरची शाळा खरवंडीत हलवली. माझी मुलं शिक्षणाबरोबर संस्कारातही कमी पडणार नाहीत असं बाबा छातीठोकपणे सांगायचे.
1: भगवान बाबांनी कार्यासाठी माणसं पारखून घेतली, गावात एकजूट घडवली, भोवतालच्या माणसांना लेकरासारखं सांभाळलं, त्यांचे अश्रू पुसले, भरकटलेल्यांना भानावर आणून मार्ग दाखवला. परिसराचे ते माऊली झाले. दिंडी, सेवेकरी, टाळकरी, सप्ताह यांची चौक व्यवस्था भाविकांना लावून दिली. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी एकत्र आणलं, त्यांच्या मजदुराप्रमाणे राष्ट्रकार्यासाठी बळ दिलं, अन्नदान व्रताला कार्यान्वित केलं. परमार्थ कार्यातून गोळा होणारा पैसा भोवताली विकासासाठी खर्ची घातला. पंढरीची ओढ सर्वांमध्ये जागवली. ग्वाल्हेर, हैदराबाद, इंदोर असा महाराष्ट्राबाहेर ज्ञानमशाल घेऊन प्रवासही केला. भोवतालच्या गडांना प्रेमानं परस्पर बांधलं. शेवटच्या क्षणापर्यंत बाबा मनामनात अध्यात्म जागवून लोकांना सुसंस्कारित करत होते. आपल्या भोवतालचे अनेक जण अनेक चमत्कार आणि रोमांचकारी कथा सांगतात हे बाबांच्या कानावर यायचं. पण बाबांनी अशा देव्हारे माजवणाऱ्या गोष्टींना कधीच महत्त्व दिलं नाही.
0: महानिर्वाणाची चाहूल लागताच मोठ्या उदात्त मनानं बाबांनी काळाचं स्वागत केलं. प्रकृती बिघडली, नको म्हणताही भक्तांनी त्यांना पुण्याला रुबीमध्ये नेलं. उपचार होत होते, प्रतिसाद मिळत नव्हता. भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी पारायणाचा आदेश दिला. पारायण सुरू झालं हॉस्पिटलमध्ये. शेजारी नाथा सेवेकरी होता. बाबांनी वेळ विचारली, पुढं म्हणाले, माझ्याच्यानं आता वाचवत नाही, तूच मोठ्यानं वाच. नाथा मोठ्यानं वाचू लागला.
2: झाकलिया घटीचा दिवा, नेणे जी काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेविती.
1: भगवान बाबांनी ओवीवर नाथांकडे निरूपण सुरू केलं.
0: नाथा, ही ओवी फार महत्वाची आहे, प्रत्येकानं ही ओवी पाठच करावी. नाथांना अर्थ ऐकवून महाराज म्हणाले, आता माझ्यानं ऐकवत नाही, ज्ञानेश्वरी तू माझ्या छातीवर ठेव. नाथानं तसं केलं. प्राध्यापक घुले वर्णन करतात, बाबांनी ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा असा तीनदा नामोच्चार केला. छातीकडं डोकं नेऊन बाबांनी ज्ञानेश्वरीचं शेवटचं दर्शन घेतलं. त्यांच्या मानेचा तोल गेला सोमवार दिनांक 18 जानेवारी 1965 रोजी रात्री 1 वाजता वयाच्या अवघ्या 69व्या वर्षी.
1: गुरुवर्य तपोनिधी दांडेकर मामा यांनी बाबांचं गुणगान करत कीर्तन केलं, आरती झाली.
2: भगवी पताका खांद्यावर घेतली, गो मातेची हत्या बंद हो केली, तुळशी माळेन क्रांती हो केली, पंढरीची वारी नाही चुकविली.
1: जानपद गीतात किनऱ्या आवाजात शब्द स्फुरले.

थोर संत परंपरा या कार्यक्रम मालिकेतील श्री संत भगवान बाबा यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारा कार्यक्रम आपण ऐकलात. भगवान गडीचे संत भगवान बाबा. लेखन केलं होतं डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्ध यांनी. निवेदन केलं होतं किरण डहाळे आणि महेश्वरी मिसाळ यांनी. ओवी वाचन नितीन जावळे. या भागातील गीतांना संगीत दिले गोपाळराव मिरीकर यांनी. गायिका शुभांगी अत्री. शीर्षक गीत लेखन बाबासाहेब सौदागर. शीर्षक गीत गायन पवन नाईक. संगीत सुनील ब्राह्मणे. निर्मिती सहाय्य अतुल सातपुते. आणि सादरकर्ते आहेत प्रदीप हलसगीकर. ही आकाशवाणी अहमदनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो आपण ऐकत

संवाद कार्यक्रम आमच्या संग्रहातून 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:06 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत आहे जयदेव यांचं आणि चित्रपट हम दोनों.

श्रोत्यो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं हमदोनो या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गायलं होतं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी, संगीत होतं जयदेव यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं पंछी जलन्वी यांचं हे गीत, नंदिनी श्रीकर, विशाल ददलानी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं चित्रपट रावण.

नंदिनी श्रीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 11:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत. संगीतकार आहेत दशरथ पुजारी.

0: आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं मधुकर जोशी यांचं गीत. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सी रामचंद्र यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कुसुमाग्रज यांचं हे गीत.

श्री रामचंद्र यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपली गाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. एक आठवण आहे, फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 होईल. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-3471 आणि 242-36-72. आपली गाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-37-71 किंवा 242-36-72. निवेदन संपलं. हे आणखी एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं अर्थात आपल्या शेतकरी बांधवांसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 16 जुलै 2026 विषय खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-37-71 किंवा 242-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या या प्रसारणातून मी महेश्वरी मिसाळ आपला निरोप घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिको, संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय.
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आत्तापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होता.

0: आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय.
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे खरं सांगायचं. अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आत्तापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होता. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा म्हणजे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्हीही त्यांच्या भावनेचा आदर केला.
0: हा.
1: आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांडा. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाजी आता आणखी कुठंतरी चाललीये म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायच्या. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
0: बर.
1: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 69-70 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथंही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या
0: सश्रद्ध होत्या अतिशय
1: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण 1-2 वेळा मी ती पाहिलीये. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या.
0: वा.
1: आणि भक्तिगीत होतीच
0: ना. देवपूजा आहे ना.
1: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. म्हणजे त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले, ऐस पैस बसलेले. आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
0: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या मांडत असत.
1: हो, अगदी. कधी चक्रवाक्य पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमनताईंच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही
1: हो. मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता, व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बरं,
1: ह्या सगळ्यांचे त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्या सारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला, सुमन कल्याणपुरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले, त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी,
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं ह्या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
0: आणि एकत्र मैफलीही होत असतील,
1: एकत्र मैफली, अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेले आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झवेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत. म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे

0: उत्तम असेल ते अनुभवायचं विकत घ्यायचं संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची
1: ही सौंदर्य दृष्टी
0: ही सौंदर्य दृष्टी.
1: आत्ता विषय निघालाच आहे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
0: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय मंगू दरवाजा म्हणजे मोहम्मद शफी नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले हंसराज बहल आले अशी सगळी माणसं म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
1: किती हिंदी गाणी असावीत
0: सगळी मिळून 2000 तरी असली पाहिजे.
1: अच्छा आणि सगळी अतिशय सुंदर
0: अतिशय सुंदर मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहे. आता दत्ताराम दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाले की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले आणि ती गाणी फार सुंदर आहेत. म्हणजे परवरिश आहे ब्लॅक कॅट आहे कॉफी हाऊस आहे खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहकपण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि 63 पासून शंकर जय किशन

0: त्या गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला असं काही?
1: सगळ्या आत्ता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्यांचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा. काय म्हणूया, बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझीच चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
0: बरं,
1: आता जेवल्यानंतर कसं गाणार? त्यामुळे ज्या वेळेला बाबूजींचा तो अट्टहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली, आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
0: अच्छा,
1: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं.
0: चमत्कार वाटावा असं
1: असं. इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत, किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे,
0: राखीचं गाणं,
1: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवड असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाही आहेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
0: खरं
1: की त्याच मला जास्त म्हणजे सांगावेसे वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलाताई आमच्या भावना तुम्ही पोहोचवा, मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 राज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
0: अच्छा,
1: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर आशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात, आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते

0: गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण, आणि त्या खर तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत, पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला.
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा जिथे उल्लेख झाला तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं याच्याविषयी थोडं भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुध मध्यम वर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बर,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भातखाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्धा आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलंबाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं, की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 हव्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं, त्यांच्या गाण्यांचं गारूड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचा एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत. आपल्याकडे इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रुणालयला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ 10 वर्षापूर्वी सुमनताईंनी गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर, असा जो एक प्रकार आहे तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेलं आहे, इतक्या शैलीत गायलेलं आहे त्या की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत आणि इतकं छान गायलेले की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. मी

0: असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबून थांबून ऐकत गेलेत. ते हे भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
1: अगदी.
0: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते हैं ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी, ब्याह के गीत,
1: अच्छा
0: गुजराती, चार वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीयेत. गुजराती गायलेले आहेत मुकेशजीं बरोबर खूप, भूपिंदरजीं बरोबर गायलेले आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेले आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत मन्नादा तर खूपच, कारण ते बंगालीच. हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकू, काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या किंवा उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है, हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: की उर्दू बंगाली असं सगळं त्या गायल्या आणि आणखीनही काही भाषांना
1: म्हणजे कन्नड पण गायले आता मी उल्लेख केला तसंच बंगाली ओडिसी आसामी छत्तीसगढी भोजपुरी किंवा मगधी मैथिली या सगळ्या भाषांमध्ये त्या अगदी सहज गायल्यात राजस्थानी आणि त्या त्या काय म्हणूया भाषेचा लहजा त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे त्या भाषेची त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेने दाखवली
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायल्यात त्या गुरुमुखी गायलेल्या आहेत पंजाबी मध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे गुजरातीत आहे पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत आणि भोजपुरी मधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे
0: बर
1: छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची त्याच्यामध्ये एक असा रसरशीतपणा थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत
0: वा म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करून खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला म्हणजे जी इतक्या

0: बखूबी इतक्या सुंदर रीतीने गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
1: खरे
0: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीत त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत. आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणं व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
1: आता ती संग्रहित होत आहेत.
0: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
1: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खर तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
0: अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
1: अच्छा.
0: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगाव मध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
1: कृष्ण भक्ती
0: त्यांची. अशा घरातले नंदाजी, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षानं त्या मीटिंग मध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घर ते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीच स्वप्न, मी माझं घर,
1: ही प्राथमिकता.
0: आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या 2 दिवसामध्ये त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
1: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा.
0: हो.
1: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
0: हो. आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी. आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेख मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नाते की विदेश दौरे, चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमक सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बर.
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा, म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्गचित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत,
0: तयार केलेली आहेत, त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुकरण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं, आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कोणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग, पण होईल ग,

0: असं म्हणायचं आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा.
1: किती गोड आहे हे,
0: किती गोड आहे. किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे. नको ग काळजी करू आई, असं म्हणत आपल्या पर्स मधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा. आई तू उगीच काळजी करतेस असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत. अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरा मोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंबईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंबईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुत गतीतली ती आरती, आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कोणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही, ते असे आत आले आणि बी डी अंबईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार, इतकी अप्रतिम चाल, ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंबईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच.
1: हो, आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात, आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं, मग तो सूर, ती चाल, ते शब्द, ह्या सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते,
0: ते सोबत राहत,
1: ते सोबत राहत. आता इथं मला सुमंताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं.
0: खरं,
1: संस्कृतीच्या ज्या पाऊलखुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊलखुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
0: फार सुंदर.
1: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी, असे दळिद्री विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
0: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
1: अगदी.
0: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा, तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
1: एकच वाक्य बोलू का?
0: जरूर.
1: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचा राजबंदी डी पी कोरगावकरांचं संगीत ते.

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावत ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबां बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवाने नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता

0: तो साथियों, मुझे लगता है ये गीत भी आप ही की लिस्ट में से होगा। बहुत सारे लोगों ने इस गीत को भी सही पहचान लिया था। हमारे एक साथी ने लिखा है कि सुरीला सफ़र कार्यक्रम वास्तव में सुरीला महसूस हो रहा है। आज की इबारत में शामिल शब्दों पर आधारित गाने लाजवाब है। बहुत बहुत धन्यवाद।
1: नमस्कार, मैं शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातमी देता है। ठळक बातमी। स्वदेश निर्मित चार अद्ययावत युद्धनौका गेल्या एका महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या चार अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या एका महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दुणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे। या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या

प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या समुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे.

0: आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट स्टेंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: देखिए कितनी अच्छी बात कहता है ये गीत. इसका अर्थ कितना अच्छा है कि यदि आप बेसहारा हैं और किसी तकलीफ़ से गुज़र रहे हैं तो आप दूसरे का सहारा बन सकते हैं. जो तकलीफ़ें आपने सही है उनसे छुटकारा पाने के लिए आप दूसरे की मदद कर सकते हैं. एक साथी ने इसी तारतम्य में लिखा है कि महामारी के समय में मुझे हॉस्पिटल में एडमिट करना पड़ा था. उस वक्त मेरे अपने सगे मेरे साथ नहीं आए लेकिन एक पड़ोसी मेरे साथ आया और मुझे हॉस्पिटल में दाखिल कराया. इसलिए कहता हूँ कभी अपने ही गैर होते हैं और गैर अपनी जान जोखिम में डालकर मददगार साबित होते हैं. ऐसे शख्स उम्र भर अपने रहते हैं. बिल्कुल आपने जो अनुभव किया ईश्वर करे ऐसी नौबत किसी पर ना आए. लेकिन यदि ऐसी स्थिति में आपका उस व्यक्ति ने साथ दिया है तो सच में लगता है मानो भगवान हमारे सामने आ गए हो. साक्षात भगवान ने ही अपने देवदूत को भेजा हो हमारे लिए. और अभी जो गीत आपने सुना था उसका शब्द था सहारा. आइए आगे बढ़ते हैं, सुनते हैं ये गीत चित्रलेखा फिल्म से मोहम्मद रफ़ी की आवाज़ में साहिर लुधियानवी के बोल रोशन का संगीत.

आकाशवाणी मुंबई कुमार आयकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदान प्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी

घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधी

नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सर्वसमावेशक स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

0: नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिकासमूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलंय. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. राजकीय मतभेद दूर सारून सर्वच पक्षांनी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 आहे. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर वारकरी दिंडीतल्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयाचं अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाहीर केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. सायंकाळचे 5:02 झाले आहेत. सायंकालीन प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते. ऐकूया कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट. काटदरे मसाले.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: कार्यक्रमात यानंतर कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यगीत ऐकूया. नाटक आहे ययाती देवयानी. गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

प्रिया ती देव यांनी या नाटकातलं कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेके. मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रम

15 जुलै 2026 चा विषय आहे संधिवात कारणं लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 42-36-72. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांनी गायलेली बशीर बद्र यांची रचना ऐकूया.

चंदन दास यांनी गायलेली बशीर बद्र यांची गझल आपण ऐकलीत. मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं कवी संजू यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत आनंद घन, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आम्रपाली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. विषय इमोशनल की प्रॅक्टिकल. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.
1: श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात मी तनया कुलकर्णी तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज मी एका अशा विषयावर बोलायला आली आहे जो विषय रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यात, आपल्या मनात आणि आपल्या आयुष्यात सतत चालू असतो. श्रोते हो, तुमच्यासोबत असं कधी घडलंय का की समोर एक छान रसरशीत गोड गुलाबजाम ठेवलाय आणि जीभ लाडावून सांगतीये खाऊन टाक, काय फरक पडतोय? पण त्याच वेळी डोक्यात असलेलं कॅल्क्युलेटर असं ओरडून सांगतंय थांब, कालच जिममध्ये एक तास घाम गाळलास, आता कॅलरीज परत वाढतील. किंवा असा विचार करा, तुमचा एक खूप जवळचा मित्र तुमच्याकडे येतो आणि म्हणतो भावा खूप अडचण आहे, 50,000-60,000 रुपये उसने हवेत. मग यावेळी तुमचं हृदय लगेच वितळतं आणि म्हणतं मित्राला मदत केलीच पाहिजे. पण तुमचं बँक बॅलन्स आणि डोक्यात असलेला व्यवहारवादी माणूस असं म्हणतो गेल्या वेळी घेतलेले पैसे याने अजून परत केले नाहीत. जरा विचार कर मित्रांनो, हाच तो सनातन संघर्ष. दिल की सुनो या दिमाग की, म्हणजेच आपण इमोशनल व्हावं की प्रॅक्टिकल. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण या दोन्ही टोकांच्या पण आपल्याच दोन बाजूंच्या प्रवासावर आपण बोलणार आहोत आणि आपण समजून घेणार आहोत की माणसानं नक्की जगायचं कसं, भावनेच्या पुरात वाहून जायचं की व्यवहाराच्या चौकटीत स्वतःला कोंडून घ्यायचं. चला तर मग सुरू करूया आजचा हा खास प्रवास, इमोशनल की प्रॅक्टिकल. श्रोते हो, आधी आपण या दोन्ही शब्दांचा आणि भावनांचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊयात. इमोशनल असणं म्हणजे नक्की काय, किंवा भावनाप्रधान असणं म्हणजे नक्की काय? माणूस हा एकमेव असा प्राणी आहे ज्याला निसर्गानं भावनांचं इतकं समृद्ध वरदान दिलंय. प्रेम, माया, करुणा, राग, सुखदुःख, सहानुभूती या सगळ्या भावनाच आपल्याला माणूस बनवतात. जेव्हा आपण एखाद्याच्या दुःखात रडतो, कोणाच्या तरी यशात मनापासून टाळ्या वाजवतो, किंवा एखाद्या लहान मुलाचं हसू बघून आपल्याही चेहऱ्यावर हसू येतं, तेव्हा आपण इमोशनल असतो. आणि भावनाप्रधान माणसं कशी असतात? समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्यांच्यासाठी दिलेला शब्द हाच कायदा असतो. तसंच ही माणसं कोणाचंही दुःख पाहू शकत नाहीत. स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल, पण दुसऱ्याला मदत करायला नक्की धावून जातात. पण श्रोते हो, आजच्या या अत्यंत वेगवान आणि स्पर्धात्मक जगात फक्त इमोशनल राहून चालतं का? जेव्हा आपण अति इमोशनल होतो तेव्हा काय होतं? लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायला लागतात. आपण नात्यांमध्ये इतकं गुंतून जातो की स्वतःचं अस्तित्व, स्वतःची प्रगतीसुद्धा विसरून जातो. आणि म्हणूनच म्हणतात ना, अति तिथं माती. त्यामुळंच भावना चांगल्या जरी असल्या पण जेव्हा त्या बुद्धीवर ताबा मिळवतात तेव्हा मात्र त्याचा घात होतो. खरं तर भावना असणं ही माणसाची ताकद आहे. पण जेव्हा भावना आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवतात तेव्हा त्याचे काही

दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येतात. अतिभावनिक असलेल्या व्यक्ती अनेकदा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला लावून घेतात. छोट्याशा टीकेमुळेही त्यांचा आत्मविश्वास ढासळतो. तसंच नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःच्या गरजा आणि आनंद बाजूला ठेवण्याची सुद्धा त्यांना सवय लागू लागते. मित्रांनो, भावना महत्त्वाच्या आहेतच, पण त्या भावनांना जर विवेकाची जोड मिळाली तरच निर्णय योग्य ठरतात. म्हणूनच आयुष्यात भावनिक असणं जितकं गरजेचं आहे तितकंच प्रसंगानुसार व्यावहारिक असणं सुद्धा आवश्यक आहे. तर भावना आणि व्यवहार यांचा समतोल साधणं हीच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला आहे. तर याच विचारांना सुरेल स्पर्श देणारं एक सुंदर गीत आता आपण ऐकूयात.

श्रोते हो युववाणी कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चला तर आता नाण्याची दुसरी बाजू पाहूयात, म्हणजेच प्रॅक्टिकल असणं आणि व्यवहारवादी असणं. मित्रांनो, आजच्या या जगात शब्दाला खूप महत्त्व आहे. प्रॅक्टिकल माणूस म्हणजे असा माणूस जो प्रत्येक गोष्टीचा विचार, नफा तोटा, वास्तव आणि भविष्यातील परिणामांचा अंदाज घेऊन करतो.

प्रॅक्टिकल माणसं हवेत किल्ले बांधत नाहीत, ती कायम जमिनीवर असतात. तसंच व्यवहारवादी माणसाची लक्षणं अशी की ती निर्णय घेताना भावनांना बाजूला ठेवतात आणि फॅक्ट्सवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळंच त्यांच्या आयुष्यात नाही म्हणण्याची ताकद असते. कोणाला वाईट वाटेल म्हणून ती व्यक्ती स्वतःचं नुकसान करून घेत नाही. पैसा, वेळ आणि ऊर्जा यांचा योग्य वापर कसा करावा हे त्यांना अचूक माहिती असतं. त्यामुळंच ती माणसं भूतकाळात अडकून पडत नाहीत किंवा भविष्याची चिंताही करत नाहीत. ती माणसं वर्तमानात जगतात. पण श्रोतेहो, विचार करा, जर माणूस पूर्णपणे प्रॅक्टिकल झाला तर जग कसं दिसेल? जग फक्त मशीन किंवा कम्प्युटरसारखं होईल, जिथे फक्त कोडिंग असेल, हिशोब असेल आणि जिवंतपणा मात्र उरणार नाही. जर आपल्या आईने असा प्रॅक्टिकल विचार केला की या मुलाला वाढवण्यात माझा काय फायदा, जर मित्राने विचार केला याला मदत करून मला काय मिळणार, तर या जगातली संपूर्ण माया, प्रेम, वात्सल्य हे संपून जाईल आणि संपूर्ण जग एक कोरडं वाळवंट बनेल. पण याचबरोबर मित्रांनो, कम्प्लिटली प्रॅक्टिकल असणं म्हणजे भावनाशून्य असणं असं नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणं, आयुष्यात प्रत्येक प्रसंगाला केवळ भावनांच्या भरात प्रतिसाद न देता शांतपणे विचार करून निर्णय घेणारी व्यक्तीच आयुष्यात अनेक अडचणी पार करू शकते आणि हीच व्यक्ती वास्तवाचा स्वीकार करते. ती समस्येवर रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्यावर जास्त भर देते आणि वेळेचं योग्य नियोजन, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी, तसंच निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याची वृत्तीही प्रॅक्टिकल असण्यामुळंच त्यांच्या जीवनात येते. आणि या सगळ्या सवयीच आणि या सगळ्या वृत्तीच त्यांना अधिक सक्षम बनवतात आणि अशाच व्यक्ती प्रत्येक संकटात खंबीर राहतात, तसंच इतरांनाही योग्य दिशा दाखवून देतात आणि दुसऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासही मदत करतात. पण मित्रांनो, असं प्रॅक्टिकल असताना संवेदनशीलता आणि माणुसकीही तितकीच जपली पाहिजे, कारण केवळ बुद्धीनी नव्हे तर हृदय आणि विवेक यांच्या समतोलातून घेतलेले निर्णयच आयुष्य अधिक सुंदर बनवतात. तर मित्रांनो, याच आशयाला साजेसं, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारं लक्ष चित्रपटातलं एक सुंदर गीत आता आपण ऐकूयात.

श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात। तर मित्रांनो, आता आपण आपल्या आयुष्यातल्या अशा काही महत्त्वाच्या टप्प्यांवर या प्रॅक्टिकल आणि इमोशनल या दोन्ही गोष्टींची तुलना करून पाहूयात। मित्रांनो, जसं की करिअर आणि शिक्षण, आजकालच्या तरुणांसमोर हा एक मोठा प्रश्न असतो। समजा एखाद्या मुलाला चित्रकलेची, संगीताची खूप आवड आहे, त्या व्यक्तीची भावना अशी म्हणते की मी कलाकार व्हावं, पण प्रॅक्टिकल परिस्थिती अशी सांगते की घरात आर्थिक अडचण आहे आणि कलेच्या क्षेत्रात लगेच पैसा मिळेल अशी शाश्वती नसते, त्यामुळंच आधी एखादी नोकरी किंवा इंजिनिअरिंग, IT असं क्षेत्र निवडलं पाहिजे। मित्रांनो, या ठिकाणी जर तो मुलगा फक्त इमोशनल झाला तर कदाचित त्याच्यावर उपासमारीची वेळ येईल, आणि जर फक्त प्रॅक्टिकल झाला तर तो आयुष्यभर एकाच क्युबिकलमध्ये बसून कुढत राहील आणि त्याचं जे स्वप्न होतं ते मरेल। त्यामुळंच या ठिकाणी प्रॅक्टिकल आणि इमोशनल या दोन्ही गोष्टींचा समतोल राखता आला पाहिजे। दुसरं म्हणजे नाती आणि प्रेम। नात्यांमध्ये हा संघर्ष रोजचाच आहे। लग्नाचा निर्णय घेताना अनेकदा लोक म्हणतात, आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, बाकी काही नको। हे झालं इमोशनल उत्तर। पण प्रॅक्टिकल उत्तर असं सांगतं की नुसत्या प्रेमावर घर चालत नाही। दोन व्यक्तींचे विचार जुळतात का, किंवा त्यांचा आर्थिक स्तर काय आहे, तसंच यामध्ये दोनही कुटुंबांचा आदर राखला जाईल का, याचा विचार करणंही गरजेचं आहे। केवळ इमोशन्सवर झालेले विवाह अनेकदा वास्तवाच्या खडकावर आपटून फुटतात, आणि केवळ प्रॅक्टिकल विचार करून, जसं की फक्त बँक बॅलन्स पाहून, फॅमिली स्टेटस पाहून, असे झालेले विवाहसुद्धा अनेकदा भावनाहीन ठरतात। तसंच तिसरं म्हणजे फायनान्शियल मॅटर्स। असं म्हणतात की पैशांच्या बाबतीत तर इमोशन्सला अजिबातच जागा नसावी, पण आपण भारतीय लोक आहोत, नातेवाईकांनी मागितलं तर आपण सोनं गहाण ठेवूनसुद्धा पैसे देतो, नंतर ती व्यक्ती पैसे देत नाहीत आणि नातंही तुटतं आणि पैसेही जातात। मित्रांनो, अशा ठिकाणी प्रॅक्टिकल असणं अत्यंत गरजेचं आहे। मग श्रोते हो, यावरून आपल्याला प्रश्न पडतो की नक्की व्हायचं काय। तर उत्तर सोपं आहे, पण हे आचरणात आणणं कठीण। आपल्याला या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्ये साधायचा आहे। जसं सायकल चालवताना आपल्याला डावीकडं आणि उजवीकडं दोन्ही बाजूला संतुलन ठेवावं लागतं, तसंच आयुष्याची सायकल चालवताना सुद्धा हृदय आणि मेंदू या दोन्ही चाकांमध्ये योग्य हवा असणं गरजेचं आहे। तुमचं हृदय हे एक उत्तम मार्गदर्शक आहे, पण त्याला आधी मेंदूची परवानगी घेऊ द्या, आणि हे दोन्ही बॅलन्स करण्यासाठी आपण आयुष्यात काही नियम बनवा, जसं की टेक युअर टाईम, निर्णय घेताना वेळ घ्या। जेव्हा आपण खूप आनंदी असतो किंवा खूप दुःखी असतो, तेव्हा अशा परिस्थितीत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका। आनंदाच्या भरात दिलेली वचनं आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय पुढं जाऊन नक्कीच पश्चातापाचे कारण बनतात, याचं रिग्रेट आपल्याला नंतर होतं। हार्ट फुल ऑफ इमोशन्स अँड हेड फुल ऑफ रियालिटी, हेही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे। भावना या हृदयात असाव्यात आणि वास्तव हे आपल्या डोक्यात असावं। लोकांशी वागताना, नाती जपताना फक्त मनाचा वापर करा, पण व्यवसाय करताना, करिअर निवडताना, पैशांचा व्यवहार करताना मात्र बुद्धीचा वापर करा। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लर्न टू से नो, नाही म्हणायला शिका। तुम्ही कितीही भावनाप्रधान असाल तरी तुमची एक सीमा ठरवून घ्या। जर कोणाची मदत करताना तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचं किंवा भविष्याचं नुकसान होत असेल, तर तिथं नम्र

0: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमानंतर मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा कोणताही निर्णय घ्याल तेव्हा स्वतःला एकदा नक्की विचाराल, मी हा निर्णय भावनेच्या भरात घेते की व्यावहारिक विचार करून. कारण आयुष्यातला खरा आनंद हा इमोशनल असण्यातल्या ओलाव्यात आहे आणि आयुष्याची सुरक्षा ही प्रॅक्टिकल असण्याच्या शिस्तीत आहे. त्यामुळंच मनात प्रेमाचा झरा वाहू द्या, पण त्या झऱ्याला बुद्धीचा बंधारा घालायला अजिबात विसरू नका. श्रोते हो, या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आयुष्यात जास्त निर्णय भावनेने घेता की विचाराने हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही आहोत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब यावर AIR अहिल्यानगर या नावाने. तर श्रोते हो, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. तर आजच्या या विशेष निवेदनातून मी आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सुरक्षित रहा, आनंदी रहा आणि मन आणि मेंदू दोन्हीचाही योग्य वापर करत रहा. धन्यवाद.
1: युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवानी आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. विषय होता इमोशनल की प्रॅक्टिकल. सूत्रसंचालन होतं तनया कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 16 जुलै 2026 विषय आहे, खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72.

आपण ट्यून केले आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला बागबान या चित्रपटातलं अमिताभ बच्चन अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत ऐकूया समीर यांचं. संगीतकार आहेत आदेश श्रीवास्तव.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला बागबान या चित्रपटातलं अमिताभ बच्चन आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. समीर यांचं, संगीतकार होते आदेश श्रीवास्तव.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: कार्यक्रमात यानंतर हमारी अधूरी कहानी या चित्रपटासाठी स्वर आहे अरिजित सिंग यांचा, गीत आहे रश्मी सिंग यांचं, संगीतकार जीत गांगुली.

0: दो आँखें बारा हाथ या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. भरत व्यास यांचं, संगीतकार होते वसंत देसाई.
1: दुख हो जब सदा संग रहे ना को फिर

0: दुख तो अपना था भी।
1: दोस्ती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया हे निवेदन. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर आणि माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना ॲटोमोबाईल क्षेत्रात नव्यानं निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी 3 वाजेपर्यंत माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरुडगाव रोड अहिल्यानगर इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावं, तसंच उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02-241-95-735 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात येत आहे. निवेदन संपलं.

गुड्डी या चित्रपटातलं वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत देसाई. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 100.1 MHz एफ एम बँडवर. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया काही निवेदना.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.

0: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
0: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
2: हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात कारणं लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-34-71 आणि 42-36-72. तसंच कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-34-71 आणि 42-36-72.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर. प्रथमे

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोते हो, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलामुलींचं वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉनमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करायची आहे। या पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल। तसंच उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे। चौकीदार यांचा कामाचा कालावधी 24 तासाचा असेल। पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात। उमेदवाराचं वय 45 वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल। इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे। निवेदन संपलं।

हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊयात आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे वंदना साबळे. या रूपरेषेनंतर 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भारूड ऐकूया. सादरकर्ते आहेत हमीद अमीन सय्यद आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यात फळबाग लागवडीचं नियोजन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक राहुल विनायक पाटील यांची मुलाखत. त्यानंतर डाळिंब शेतीचे अनुभव याविषयी रांजणी तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी संजय शिवाजी चिमटे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम भटुळे. रात्री 8:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. 9:30 प्रवचन सादरकर्त्या आहेत जयंती सहस्रबुद्धे. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. आता जाणून घेऊयात उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार 14 जुलै 2026. प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:53. 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. 6:25 कार्यक्रम दिनविशेष. 6:30 चिंतन लेखन समाजसुधारक गोपाळ गणेश अगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल.

सहावाजून 40 मिनिटांनी कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया. जाणून घेणार आहोत जोजोबा या वनस्पतीविषयी. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात त्वचा विकार याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाळ्यातील पर्यटन. सादर करते सदानंद कांबळे. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक बाळकुणाल अहिरे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक्केर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. मिश्र संगीत 8:20 8:40 कार्यक्रम फिरस्ती. कार्यक्रमात ताडोबाची सफर केलेल्या गौरी जोशी यांच्याशी अंजली बडवे आणि वंदना साबळे यांनी मारलेल्या गप्पा. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 कार्यक्रम स्नेहसंवाद माझी शाळा याविषयी भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांनी केलेलं पत्रवाचन. 9:45 सुगम संगीत. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 कार्यक्रम साज संगीत. संकलन आणि निवेदन दीपाली चुत्तर यांचं. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 9:30.

अकरा वाजता मराठी चित्रपट संगीत, आपली गाणी सव्वा अकरा वाजता, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1 ते 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 कार्यक्रम मिक्स मसाला, 5:30 कार्यक्रम युओ आणि मुंबई केंद्रावरून, 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात देवीची गाणी सादर करतील सरुबाई बाबूराव पाळंदे आणि सहकारी, 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

0: भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेवगाव इथले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त उपकृषी अधिकारी सुखदेव ज्ञानदेव जमदळे यांची डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विस्तार याविषयी अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर बांबू शेती प्रकल्प याविषयी संगमनेर इथले लोकपंचायतचे विश्वस्त तथा प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची मुलाखत, सादर करते सुधाम भटुळे. रात्री 9 वाजता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड, 10 वाजता कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:41 झाले आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया भारूड. सादर करते आहेत हमीद अमीन सय्यद आणि सहकारी. ऐकूया.

जय बोलो रे भाई सब संतन की जय। संकल्प हे मनाचे एक कार्य आहे, तसेच विकल्प हे सुद्धा मनाचेच कार्य आहे। मनाच्या एखाद्या संकल्पात अडथळा अडचण निर्माण करणे हे विकल्पाचे स्वरूप आहे। आपण एखादे कार्य करण्याचा संकल्प सोडतो, पण थोड्याच वेळात आपल्याला मन शंका कुशंका निर्माण करू लागतात। मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात, ते उगीच नाही। आपलेच मन आपल्या संकल्पाविरुद्ध बंड करून उठते, आपलेच मन अनेक अडथळे उभे करते। याची खूप सुंदर उदाहरणे संत साहित्यात वाचायला मिळतात। आणि एका म्हाताऱ्या बाईनं सुखप्राप्तीचा उपाय संतांना विचारला। संतांनी नामदेवरायांच्या भाषेत उत्तर दिले, सुख करीसी तळमळ तरी तू पंढरशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मो जन्मीचे दुःख विसरशी। त्या बाईनं पंढरपूरला जायचा निश्चय केला, सर्व तयारी केली, ती पंढरपूरला जायला निघाली आणि काय झाले याचे मोठे खुमासदार वर्णन संत तुकोबाराया एका सुंदर रचनेमध्ये करतात। आणि ते सांगतात,

ती म्हातारी बाई पंढरपूरला जायला निघाली देहाने, पण मन कुठं गुंतलं? प्रपंचामध्ये गुंतलं. ती म्हणते, ती सासू म्हणजे ती आवा आपल्या सुनेला सांगते, हे सुनबाई ऐक, तू माझे दूधही खर्च करू नकोस. एवढे सांगूनही ती आवा काय गप्प बसली नाही. ती काय सांगते, तिच्या मनात नाना विकल्प निर्माण झाले आणि ती गावच्या वेशीपासून जाऊन परत आली. सांगितलं

माझ्या हातीचा कलवडू अन मज वाचुनी नको फोडू, वळवट शिरींचे लिंपन अन नको फोडू मज वाचून. काय सांगते ती आपल्या सुन्याला? परत सुनेला काय म्हणायला लागली माहितीये का? लक्षपूर्वक ऐक, असे फुटकी पाळे तू जतन कर, माझ्या हाताने मी गौऱ्याचा कलवड रचून व सारवून ठेवला आहे, तो सुद्धा मी आल्याशिवाय फोडायचा नाही. आणि म्हणून अशा सूचना ती सांगून पंढरपूरला निघाली. मला सांगा, पंढरपूरला निघाली मग जाण्यात काही उपयोग आहे का? देहाने निघाली पण मन गुंतलं संसारामध्ये. आमच्या संतांनी असा संसार केला, अवघात संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका, परंतु आपण मन गुंतलंय संसारामध्ये आणि भगवंताच्या वाट्याला निघाली.

ए सुनबाई अजून एक ऐक, काय सांगती ती आवा? उखळ मुसळ जाते अन माझे मन गुंतले तेथे। बघा आता, देवाच्या भगवंताच्या भक्तीमध्ये मन गुंतवायचं तर हिचं मन कुठं गुंतलंय? उखळ जात, घरामध्ये मन गुंतलंय। काय उपयोग आहे? अरे मन गुंतवा ईश्वर चिंतनामध्ये, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन। ईश्वर चिंतनामध्ये मन गुंतवा, विषय चिंतनाकडे जाऊ देऊ नका। परंतु तुकोबाराया सांगतात काय,

असू एवढी चाणाक्ष बुद्धीची आहे काय सांगायचं. तिने सांगितलं मी पंढरपूरला चालले. भिक्षुक जरी घरी आला तर भिक्षुकाला म्हणावं ती पंढरपूरला माझी सासू गेली, भिक्षा मिळणार नाही, काय उपयोग आहे. म्हणून

बहुत निके तुको बराया संगता सुन म्हणे बहुत निके अन तुम्ही यात्री सी जावे सुखे घरची काळजी करू नका सासूबाई सगळं काय व्यवस्थित होईल कशाला काळजी करताय पण म्हातारी कुठं ऐकतील आणि म्हणून सुन म्हणे बहुत निके अन तुम्ही यात्री सी जावे सुखे।

थोडा सासूबाई मागच्या आशा सोडून द्या सगळ्या, मन गुंतू नका, जायचंय पंढरपूरला तर नामस्मरण करा आणि सोहळ्यामध्ये निघा पंढरपूरच्या.

पहाटे बघा आता हिच्या मनामध्ये दुसरं चालं. हिला वाटतंय मला घरातून काढून द्यायचं आणि यांचं मात्र हा व्यवस्थित होईल. मग आता कासया यात्रे जाऊ अन काय जाऊनी तेथे पाहू अशी सांगायला लागली सासू. तिथे जाऊन तरी काय होणार आहे? अरे तिथे जाऊन अवघाच संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. आता माऊलीचा तुकोबरायांचा सोहळा आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे आणि म्हणून अरे काय ते पंढरपूर आणि काय तो सुख सोहळा, याची देही याची डोळा बघायचा असेल तर आपल्याला सोहळ्यामध्ये जावं लागेल आणि तो आनंद भक्तीचा घ्यावा लागेल आणि म्हणून

अरे बाबा, भगवंताचं रूप जर पाहायचं असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये ते निर्माण केलं आई वडिलांच्या रूपानं, आणि म्हणून आई वडील हेच तर देव आहेत, म्हणून त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, कुठे जायची गरज नाही। पंढरीचा पांडुरंग सुद्धा धावत आला विटेवरती, कशासाठी? तर त्या भगवंताची आणि भक्ती एवढी काय या ठिकाणी अगाध लीला निर्माण झाली आणि भक्त पुंडलिकासाठी काय केलं? भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली आणि हीच सेवा बघून तो भगवंत पांडुरंग सुद्धा विटेवरती उभा राहिला। म्हणून बाबांनो, आई वडील हेच देव। सोहळ्यामध्ये जा आणि पंढरपूरची वारी अवश्य करा आणि तो सोहळा, सुख सोहळा या ठिकाणी अनुभवा। आणि म्हणून आता आम्ही सुद्धा पंढरपूरला निघालेलो आहे, आणि म्हणून सगळ्यांनी चला ही

आम्ही काय केलं, हरिनाम विसरल्या, भक्ती मार्गाच्या बाजूला गेल्या आणि वेगळ्याच भलत्याच विचारानं तुम्हाला वेढलं। कारण ही सगळी विचारांचं काहूर या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झालं आणि भगवंताचं नामस्मरण विसरून गेल्या आणि प्रबोधन सगळं विसरून गेल्या। म्हणून मामी सावध व्हा आता। गाढवाला या ठिकाणी जशी काहीच करण्याची इच्छा नसते, त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा आता काहीच करण्याच्या मनस्थितीत मला दिसत नाही बर का मामी। आणि म्हणून इला कशाची अंगळ साजा, अंगोळीला सुद्धा पाणी राहिलं नाही।

0: ची पुरण पोळी आणि ही सहा लोकांचे उकांडे गोळी, ही सहा लोकांचे उकांडे गोळी। हे सहा लोक कोणचे माहिती का? काम क्रोध लोभ मोह मत्सर माया अहंकार आणि हे सगळे क्षण विकार शरीरामध्ये निर्माण झाले, आणि म्हणून हे जर जायचे असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून तर इला कशाची पुरण पोळी आणि ही सहा लोकांचे उकांडे घोळी। जसं गाढ उकांडे घोळतय त्याच पद्धतीनं या विषयामध्ये गुंतलेले आहे। म्हणून नाही निर्मळ जीवन काय करील साबण। अरे जीवन जर या ठिकाणी निर्मळ नसेल तर कितीही साबण लावा उपयोग होणार नाही। आणि म्हणून तर जर जीवनामध्ये जर बदल करायचा असेल, आपल्या आचरणामध्ये विचारामध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्या या बुद्धीला हरिनामाचा साबण लावावं लागेल, आणि निश्चितपणाने ती बुद्धी आपली या ठिकाणी स्वच्छ होईल। आणि म्हणून
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण भारूड ऐकलत। सादर करते होते हमीद अमीन सय्यद आणि सहकारी। याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत। आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz। संध्याकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।
2: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा। राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण। इतर वसतिगृहांची परिस्थिती ही खराब। स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा। पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी।

आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. ST अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या 2 भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या 1 दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या

वर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना

0: अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून TET पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्तविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या

0: पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्त्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्त्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
1: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठे, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाळ्याच्या पिरियड मध्ये आपण आणू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते घरे त्यांना छोटे छोटे बांध बांधून जेवढं आपल्या आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने कारण एखाद्या वनक्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते, त्यामुळे छोटे छोटे बांध बांधून माती पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो. जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरवू शकू तेवढं चांगलं जाईल. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागेल आपल्या आणि आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो एखादा उदाहरण बारीपाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे, हे 5-6 गावांनी काय येऊन तिथे श्रमदान करू नये, तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम करून आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा ते आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे, या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वनक्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र येऊन त्यामुळे आपण संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे आमचे 3-4 कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचणी, गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी आहेत, जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे आणि ते आम्ही करतो. पावसाळा हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं दऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत. म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो, पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचा पांढऱ्या कलरचा आहे थोडासा तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली. म्हणजे पडलं आधी पडणार जे पाऊस होतो पहिला पाऊस तो काही बिळांमध्ये जातो म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमीन आपोआप सर्क्युलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे, उन्हाळ्यात शक्य नाही. असं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोकसहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धत हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ॲडिशनल करून इथलं जीवनमान उंचावण्यासाठीच काय करता येईल, स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस, हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला, खूप पाऊस त्यावेळेस नको करूया पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे
0: जल जंगल जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
1: आमचं बारीपाडा हे छोटस गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, धुळे नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही सांगता 1991 मध्ये काम सुरू केलं, पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती कारण गावाची स्थिती खूप वाईट होती, व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित अशा याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचं जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणाश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो सरकार करेल तेव्हा करेल म्हणून आम्ही 1991 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमॅन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, गटराखणदार गावाने केलं पाहिजे, सरपंच नाही तर हे गावाने ठरवायचं असे नियम केले. कारण त्याने

सेम गावकरी पाहायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढते, त्याच्यामुळे ते पान झडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा. आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्यांचा लगदा असतो जमिनीत, पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा बांध बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी, तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरलं की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला, त्याला आम्हाला सोबत होते पीएच वन रेंज ऑफिसर होते, त्यांनाही बरोबर घेतलं. कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे. पण वन विभागाकडून योजना न घेता आपण लोकांचा अनुभव, लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो. म्हणून आम्ही छोटे छोटे बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले, संभाजीनगरला असतात ते, डॉक्टर माधवराव जी तिथे, यांनी बारीकाला भेट दिले. आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे छोटे बांध जो बांधतो आपण, त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ते गावकऱ्यांनाही पटले, कारण हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो. याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं की आपण आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप विजिटर येतात, मग एनएसडब्ल्यूचे विद्यार्थी, बीएसडब्ल्यूचे विद्यार्थी, एनएसएस कॅम्पचे विद्यार्थी, आमच्या जळगाव त्यांचा सहयोग मिळाला, शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, आयआयटीचे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, टीस मधनं विद्यार्थी यायला लागले. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोर आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आलेत की आपण बांध बांधायचे, श्रमदानातनं वनभोजन करायचं, तोपर्यंत बांध बांधायचे, यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 पेक्षा जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते, त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरतं. हे मुरायला लागलं म्हणजे लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधले तर ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं. जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात, मग आम्ही श्रमदान बांध सुरू केले. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र, जिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूला सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं. मग सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटी छोटी कामं आहेत ते आम्ही करत गेलो. आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात. आम्ही जंगल, जल, जमीन, तण आणि पशुधन असे 5 बिंदू त्याला जोडले. लक्षात आलं की छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफुल होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही, पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं. म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीचे की त्याचं पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. जे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 1992 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या. आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकाखालचं आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे निवळाले, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागले, त्याच्यामुळे विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी नियमित सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांची आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकाने आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दफ्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला, म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल, जल, जमीन, जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून त्रैमासिक बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये, आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर हे करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल

0: मिळते, नागली सावा वरी बर्टी याची लागवड करून हे व्हॅल्यू ॲडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यात येणारी पीक पद्धत लोकांच्या गरजा पण भासतील. जंगल जल जमीन जन आणि पोषण हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल आणि आपण म्हणतो ना की हे पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल, आपण आत्ताचा विचार न करता. म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या पाच बिंदू आहेत ना, याचं संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल जल जमीन याच्यासाठी लोकसहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं, ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे, पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल जल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं तर पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तरी येत असतो, त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर आपल्या सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल तिथं सोलर पंप लावून दोन तीन शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलू, बाकी सब बदलू का, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या आणि 5-5 गावं घेतली, एका विहिरीवर पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं त्यासाठी लोकसहभाग सातत्याने बैठका एक पद्धत आपली. आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीची ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये त्या रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वन क्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची, हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी मजल मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती असून याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही ते जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार, तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून आम्ही म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला बाकी सगळं बदलेल. त्यामुळे विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगत पण वाटतं. आमची जी संघटना आमचा जो ग्रुप आहे सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधनं जे ऑक्सिजन निर्माण औषध होतं ते आपण काय बलून मध्ये भरून शकू शकत ते सगळ्यांनाच जातं ना. त्यामुळे सगळ्यांसाठीच काम आहे. फक्त वनसंपदा जलसंपदा भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी. ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे आणि केव्हा सांभाळतील तर लोकसहभाग असतील तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. ऐकूया शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ 1948, 13 जुलै 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फळबाग लागवडीचं नियोजन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे कनिष्ठ संशोधन सहायक

0: राहुल विनायक पाटील यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, फळबाग लागवडीचं नियोजन याविषयी आज आपण बोलणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागातले कनिष्ठ संशोधन सहाय्यक राहुल विनायक पाटील यांच्याशी. पाटील सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, फळबाग लागवडीचं नियोजन आपण करतो, पण हे व्यवस्थित त्या त्या वेळी झालं आणि त्याचं नियोजन आपल्याला करता आलं एकदम पहिल्यांदाच, तर बऱ्याच गोष्टी सहज सोप्या होऊ शकतात आपल्याला पुढे बागेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं, बागेच्या उत्पन्नाच्या दृष्टीनं. त्याच संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला सर तुम्हाला विचारायचं की फळबाग लागवडीचं महत्त्व काय आहे आणि फळबाग लागवडीपूर्वी कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी.
2: महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीचा कार्यक्रम हा चालू हाती घेतलेला होता. त्यातून फळबाग लागवड ही केली जात होती. आता सध्याला पांडुरंग फुंडकर योजना किंवा पोकरा यातून आपण फळबागेच्या क्षेत्राला अनुदान वगैरे दिले जाते, त्यातूनही आपले फळबाग क्षेत्र वाढत आहे आणि शेतकरी आता पारंपरिक पिकांकडून फळबागेकडे आता आहे मुख्य पीक म्हणून बघतो आणि त्याचं क्षेत्र उत्तरोत्तर आता वाढत चाललेलं आहे आणि ते वाढत असताना काही गोष्टींचं आपण महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण फळबागेचं जर आपण विचार केला तर केळी पपई असे फळबागेचे पिके सोडून इतर झाडांचं जे आयुष्य साधारणतः 20 वर्ष ते 60 वर्षाच्या आसपास असतं आणि त्याचं जर उत्पादन आपण विचार केला पारंपरिक पिकांपेक्षा तर प्रति एकरी याचे उत्पादनही जास्त आहे आणि एकदा आपण जर फळबाग लावली तर वर्षानुवर्षे आपण त्याच्यावर उत्पादन घेऊ शकतो. पण केवळ ते घेताना आपण त्याचं व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे किंवा काही बाबी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आता कसं आहे की काही फळबागेचं हे करताना आपण तिथले क्लायमेट म्हणजे हवामान वगैरे कसं आहे किंवा त्या याच्यात कुठलं आपल्याला झाड सूट होतं त्या क्लायमेटला किंवा तिथे व्यवस्थितरित्या येऊ शकतं हे बघणं गरजेचं आहे. तसेच आपण ते फळबाग लावल्यानंतर त्याचं विक्री व्यवस्थापन आणि त्यानंतर त्यातून जे काही फळ मिळणार आहे आपण त्याचं काढणी तंत्रज्ञान याविषयी आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण आपण त्याचं मार्केटिंग आणि प्रोसेसिंग कसं करणार आहोत हे माहीत असेल तरच आपण त्याचं पुढं उत्पादन चांगलं घेऊ शकतो किंवा त्याच्यापासून आपल्याला आर्थिक लाभ हा मिळू शकतो आहे. आणि बरेचसे जे शेतकरी आहेत फळबाग लागवड करायची म्हणजे ऐनवेळेस असं ठरवतात की बाबा इथं आमके रोपं उपस्थित आहेत, इथं हे रोपं उपलब्ध आहेत असे म्हणून ते लागवड करतात. पण तसं न करता आपण पूर्वनियोजन करणं गरजेचं आहे की आपलं त्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे की आपल्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण जास्त नको आहे की जर चुनखडी जर त्या शेतजमिनीत जास्त असेल तर फळबाग ही चांगल्या प्रकारे येऊ शकत नाही किंवा ती पुढं त्याच्यात आपल्याला समस्या उद्भवू शकतात. त्यामुळं आपण पहिल्यांदा त्याचं कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाच्या काही आपल्या ज्या प्रयोगशाळा आहेत तिथून आपण माती परीक्षण करून त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण आणि त्यावेळेस जे आपण माती परीक्षणासाठी जी माती देतो तर त्या सगळ्या विविध थरातून त्याचं माती ही गेली पाहिजे. केवळ वरच्या थरातून माती देऊन उपयोग नाही आहे तर ते चुनखडीचं प्रमाण त्या सॉईल प्रोफाईलमधून पूर्णपणे आपण बघितलं सॅम्पल देताना बघितलं गेलं पाहिजे. अन्यथा मग आपण फळबाग लागूनही आपलं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी ते सॉईल टेस्टिंग किंवा माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. कारण लिंबूवर्गीय फळपिकांना ह्या ज्या चुनखडीचं जर प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी ती बाग आपण लावायलाच नको आहे मुळातच. आणि जर भारी जमीन वगैरे असेल तर त्या ठिकाणी पण आपण ते करणं गरजेचं आहे. आणि पोयट्याची वगैरे जमीन असली तर तिथं आंबा नारळ संत्रा द्राक्षे मोसंबी आणि लिंबू ह्या फळांचा आपण तिथे व्यवस्थित आपण लावू शकतो. आणि आपण एकदा फळबाग लावल्यानंतर फळबाग मोठी झाल्यानंतर फळांची चोरी वगैरे होणे किंवा आपल्या काही वन्य प्राण्यांचा वगैरे उपद्रव होणे मग कडेने फळबागेच्या कडेने आपल्याला कंपाऊंड म्हणा किंवा कुंपण करणं गरजेचं आहे. जरी समजा आपल्याला फेन्सिंग करणं हे कंपाऊंड करणं शक्य नसेल तर आपले जे काही झाडं जे आहेत आपले चिल्लर वगैरे सागरगोटा अशींची लागवड करून आपण त्यांचं संरक्षण हे करू शकतो किंवा त्याच्या आजूबाजूने चर एक काढायचं आहे की जेणेकरून आपल्याला की त्याचं संरक्षण होऊ शकेल आणि जे एक जास्तीचं जे पाणी आहे आपण ते त्यातनं बाहेर काढू शकतो. आणि फळबागांचं महत्त्वाचं यश हे जे ना आपले व्यवस्थापन खतं आणि पाणी व्यवस्थापन आणि जे आपण रोपे निवडणार आहे याच्यावरच अवलंबून असतं. अन्यथा काय होतं आपण जर ते जर आपण व्यवस्थित नाही केलं तर आपण जेवढा खर्च किंवा जी मेहनत करणार ही आपली वाया जाऊ शकते.
1: बरोबर सर.

0: आता काय विचार केला पाहिजे लागवडीच्या संदर्भात, काय केलं पाहिजे याविषयी तुम्ही सांगितलं. यानंतर विचारायचं की फळबागेसाठी कलमाची निवड करत असताना आपण ती निवड कशी केली पाहिजे, आणि फळबाग लागवडीच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याविषयी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सांगा.
1: असं आपण म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमुटी. तसं आपण जे फळबाग लागवड करण्यापूर्वी जे कलम किंवा आपण जे निवडणार आहोत ते चांगल्या प्रतीचे किंवा रोगविरहित रोगमुक्त असणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण चांगले जातीवंत झाडाच्या बियापासून तयार केलेलीच रोपं निवडायची आहेत. साधारणतः एक वर्ष वाढीची जोमदार आणि निरोगी रोपं आपण घ्यायची आहेत की त्याला भरपूर पाणी असले पाहिजे. त्याचे खोड जे आपण जे कलम काठी किंवा हे रूस्टॉक असतो तो चांगला जाड वगैरे असला पाहिजे. ती घेताना शक्यतो आपण शासकीय नर्सरी किंवा कृषी विद्यापीठाच्या ज्या नर्सऱ्या आहेत त्यातूनच रोपं घेणं आवश्यक आहे, किंवा ज्या शासनमान्य नर्सऱ्या आहेत जिथून आपल्याला जातीवंत रोगविरहित रोपं मिळतील अशा ठिकाणूनच आपण रोपांची खरेदी करायची आहे. आणि साधारणतः कलम निवडताना एक वर्ष वयाचं असलं पाहिजे. त्याचा जोड जो हा चांगला जपलेला असला पाहिजे आणि त्याची जमिनीपासूनची उंची साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटर तो जोड असला पाहिजे. आणि असे जे कलम आहेत साधारणतः जे जातीवंत मातृश अशापासून ते बनवलेले असले अशा ठिकाणूनच आपण ते खरेदी करणं गरजेचं आहे. कलम जर आपले रोगयुक्त असतील तर ऑटोमॅटिकली त्या बागेत आपला रोगाचा शिरकाव होतो आणि पुढे आपल्याला ते त्यातून प्रॉब्लेम फेस हे करावे लागतात. त्यामुळे आपण रोप हे निरोगी निवडले पाहिजे. त्यातल्या डाळिंबाच्या बाबतीत विचार करताना तेलामुक्त विरहित रोपं किंवा इतर त्याच्यावर हे नको आहेत की जेणेकरून त्याच्या रोपाची मर होईल किंवा भविष्यात आपल्याला आर्थिक नुकसान सोसावे लागेल. त्यासाठी ते आपण शक्यतो कृषी विद्यापीठाच्या ज्या रोपवाटिका आहेत किंवा शासनमान्य रोपवाटिका किंवा कृषी विभागाच्या रोपवाटिका यांच्याकडूनच आपण ती रोपे खरेदी करायची आहेत. आणि ती रोपे खरेदी केल्यानंतर जो खड्डा आपण घेतो साधारणतः 1 बाय 1 मीटर लांबी 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर खोलीचा घ्यायचा आहे. आणि तो खड्डा आपण चांगल्या मिश्रणाने भरून घ्यायचा आहे. त्या मातीमध्ये आपण साधारणतः गांडूळ खत किंवा शेणखत हे याचं मिश्रण व्यवस्थित करायचं आहे. आणि त्याच्यात साधारणतः 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिश्रण करायचं आहे जेणेकरून त्या मुळांची वाढ चांगली होईल. आणि त्यामध्ये आपण साधारणतः क्लोरोडस्ट किंवा इतर मुंग्यांचा किंवा हुमणीचा तिथं प्रादुर्भाव किंवा वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची त्याच्यात थोडंसं मिश्रणात ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फळबाग ही जास्त काळ सुस्थितीत राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि साधारणतः मोसंबी डाळिंब पेरू आंबा बोर ह्या अशा जे फळझाडं आहेत यांच्यासाठी खड्डे हे व्यवस्थित भरले गेले गरजेचे आहे. साधारणतः यांचे मुळं जे आहेत हे खोलवर जात असतात आणि त्यासाठी खड्डा जितका चांगला असेल तेवढा आपल्याला झाडांना तसा फायदा होतो. आणि एक काळजी घ्यायची खड्डा भरताना की तिथं त्या ठिकाणी पाणी वगैरे साचणार नाही झाडाच्या भोवती, हे एक तितकंच महत्त्वाचं आहे. आणि खडकाळ वगैरे जमिनीत खड्डे वगैरे घेताना त्याच्याखाली असा मोठा खडक वगैरे नको आहे की जेणेकरून त्याच्यातून पाण्याचा निचरा वगैरे होणार नाही. आणि फळबाग लागवडीच्या जर आपण पद्धतीन विचार केला तर साधारणतः चौरस पद्धत, आयत पद्धत, त्रिकोणी पद्धत, षटकोनी पद्धत आहे. आणि साधारणतः जिथे उतार किंवा डोंगराळ प्रदेश आहे अशा ठिकाणी समपातळीत किंवा कंटूर पद्धत याला असं आपण म्हटलं जातो. आता साधारणतः शेतकरी चौरस पद्धतीचा फळबाग लागवडीकरता वापर करू शकतात कारण ही पद्धत तुलनेने सोपी असते. त्याच्यात दोन्ही झाडांमधलं अंतर आणि दोन्ही रांगेमधलं अंतर हे सारखेच असते. साधारणतः आंबा, पेरू, चिक्कू, संत्रा, मोसंबी आणि डाळिंब ह्या फळझाडांची लागवड आपण या पद्धतीत करू शकतो. आणि ही जी पद्धत आहे ही आखणी करण्यास सोपी आहे आणि मशागतीसाठीही योग्य आहे की आपण मधल्या रांगेमध्ये आपण ट्रॅक्टर चलित किंवा इतर अवजाराने आपण त्याची मशागतही आपण व्यवस्थित करू शकतो. दुसरी जी पद्धत आहे ती आयताकृती पद्धत आहे. त्यामध्ये असं असतं की 2 ओळीमधलं अंतर हे थोडं जास्त असतं आणि 2 झाडातील अंतर हे कमी असतं. म्हणजे एक आयत असतो साधारणतः आणि जे ह्या झाडाच्या रांगा एकमेकांना साधारणतः काटकोन करून असतात. यामध्ये आपण केळी, डाळिंब अशा पिकांचीही लागवड करू शकतो. तिसरी जी पद्धत आहे ती आहे त्रिकोणी पद्धत. त्रिकोणी पद्धतीमध्ये साधारणतः चौरस पद्धतीच्या ह्या असतात, दुप्पट अंतर असते, परंतु जी मंद गतीने झाडे आहेत ही आपण साधारणतः मधल्या त्रिकोणात आपण लावू शकतो आणि दोन्ही झाडातील अंतर हे 7 मीटरपेक्षा जास्त असल्यास

0: पद्धतीचा उपयोग होत नाही आणि आपण साधारणतः मध्ये एक एखादं फिलर पीक म्हणा किंवा एक मोकळ्या जागेत मिश्र पीकही आपण इथे घेऊ शकतो. त्यानंतर पुढची जी पद्धत आहे षटकोनी पद्धत, संत्रा आणि मोसंबी या फळबागेसाठी याचा आपण वापर करतो. याच्यात जर आपण बघितलं तर सर्व दिशांनी पाहिलं ते सगळे जे झाडं आहेत आपल्याला सर्व एकाच रांगेत दिसतात. यामध्ये चौरस पद्धतीपेक्षा 15% झाडांची आपण लागवड जास्त करू शकतो. तसं पाहायला गेलं तर ही आखणीच्या दृष्टीने ही किचकट पद्धत आहे. ह्याच्यात कायमस्वरूपी जी झाडं आपण लावतो त्याच्या व्यतिरिक्त फिलर क्रॉप किंवा मध्ये जे आपल्याला इतर फळझाड घ्यायचं आहे तात्पुरत्या स्वरूपात असं आपण घेऊ शकत नाही. शेवटची जी एक पद्धत आहे की जी कंट्रोल पद्धत म्हटली जाते, ती डोंगराळ जमिनीत आपण ती वापरली जाते. साधारणतः डोंगर उतारणीला किंवा जास्त उताराच्या ठिकाणी आपण ही पद्धत वापरतो. त्यामध्ये कसं आहे की लागवड उताराला साधारणतः 90° कोण करून आपण ती करत असतो. जमिनीची धूप सांभाळण्यासाठीचा महत्त्वाचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण या पद्धतीचा वापर करून फळबाग ही आपण लावू शकतो.
1: सर, आता यानंतर विचारायचं की फळबाग लागवड जेव्हा करायचं आहे शेतकरी बांधवांचं ठरतं तेव्हा कोणत्या गोष्टींची आवश्यकता शेतकरी बांधवांना असते की त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे?
0: मगाशी मी जसं सांगितलं की प्रथम आपण तिथल्या वातावरणाचा, पाण्याचा आणि जमिनीचा हा अभ्यास करणं गरजेचं आहे. तसंच आपल्याला जे फळाचं पुढं बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे किंवा आपण मार्केटिंग त्याचं कुठं करू शकतो हे पाहूनच आपण फळझाडं निवडायचं आहे किंवा त्याचा तो निकष आपण हा त्याला लावला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या फळापासून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. आणि मगाशीच मी आपण सांगितलं की खड्डे आपल्याला त्या पद्धतीने भरणं गरजेचं आहे आणि रोपं ही जातीवंत आणि चांगलं रोगमुक्त ही आणणं गरजेचं आहे. आता आपण ते लेआउट करण्यापूर्वी किंवा आखणी करण्यापूर्वी त्या शेताला एक चांगला रस्ता असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला तिथे काम करणं सोयीस्कर जाईल किंवा आपल्याला मजूर यंत्रसामग्रीची नियाण करणं सोयीस्कर होईल. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की आपल्याला काही ठिकाणी बंदिस्त खोली एक असणं गरजेचं आहे साधन सामग्री ठेवण्यासाठी. कारण जे शेतीसाठी लागणारे अवजार आहे किंवा इतर जे साहित्य आहे किंवा आपले काही खतं वगैरे किंवा इतर जे इनपुट्स असतील हे जे ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल, त्याचा आपल्याला ऊन वारा पाऊस यापासून आपल्याला संरक्षण करता येईल. आणि त्याचं जे क्षेत्र आहे एकूण फळबागेच्या क्षेत्राच्या 10% जास्त असतं कामं नाही. म्हणजे किंवा जमिनीचं जर आपण हे महत्त्व लक्षात घेता त्यात आपण जास्त वेस्टेज करणं गरजेचं नाही पण एक त्याची एक आवश्यकता आहे. तसेच मगाशी मी म्हटलं की त्या वन्यजीव किंवा इतर चोरांपासून या फळझाडांचं संरक्षण करण्यासाठी आपल्या बागेला एक कुंपण असणं गरजेचं आहे किंवा काही मोकाट जनावरे यांच्यापासून आपलं नुकसान आपल्याला हे टाळता येईल. कारण तसं पाहायला गेलं तर कुंपण ही फार मोठी खर्चिक बाब आहे पण आपण ज्याला बायोफेन्सिंग म्हणतो त्या याच्यात आपण काटेरी झुडपे किंवा चिल्लर सागरगोटा इत्यादी प्रकारची झाडं लावून आपण त्याच्याभोवती हे कुंपण हे करू शकतो. चौथी महत्त्वाची बाब यात आपण विचार केला फळबाग लागवड करताना की त्याच्याभोवती आपण संरक्षक झाडं लावणं गरजेचं आहे. कारण वादळ वाऱ्यापासून आपलं त्याचं फळबागांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण त्याच्याकडेने आहे ना संरक्षक झाडं लावणं गरजेचं आहे. आणि ते त्याचा दुहेरी हेतू असा आहे की त्याच्यामुळं जमिनीतलं ओलावही टिकून राहतं आणि जमिनीची धूपही थांबते आणि जे वादळ वाऱ्यापासून आपल्या झाडांचंही संरक्षण होतं. संरक्षक झाडं ही साधारणतः ही 2 ते 3 वर्ष लागवड करण्याच्या पूर्वीच आपण सभोवताली लावायची म्हणजे जेणेकरून ती उंच वगैरे वाढतील आणि आपल्याला त्याच्या त्यातून फळबागेचं नुकसानही थांबवता येईल. त्यांची जी फळबाग आणि संरक्षक झाड आहे याच्यामध्ये 1 मीटर खोलीची एक नाली खोदा जेणेकरून त्यांच्या मुळांमध्ये ही स्पर्धा होणार नाही. साधारणतः फळबाग यासाठी आपण बांबू, शेवरी, गिरीपुष्प या झाडांची आपण लागवड करतो. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. कारण पाणी असल्याशिवाय कुठलीच फळबाग लावणे ही शक्य नाही. त्यासाठी आपल्याला जे पाणी कसं अवेलेबल आहे किंवा कसं आपली त्याची उपलब्धता आहे यानुसार आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा इतर जे आपल्या आधुनिक शेती सिंचन मायक्रो इरिगेशनच्या ज्या पद्धती याचा आपण वापर करून तिथे पाणी हे देऊ शकतो. नंतर कलम आणि रोपाची निवडीबद्दल मी आपणास मगाशीच एक सांगितलं की ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि फळजागळ्यांमधील अंतर, साधारणतः आपण कुठल्या झाडाची निवड करतो, आपल्याला घन लागवड करायची किंवा कसं, त्यानुसार आपण त्या फळजागळ्याची लागवड हे करणं गरजेचं आहे. कारण त्या झाडाचा घेर आणि त्या फळजागळ्याची उंची विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण त्या झाडातील अंतर हे ठरवत असतो किंवा त्यासाठी आपण कुठला खुंट वापरायचा, म्हणजे त्याची उंची कशी हवी, म्हणजे डॉर्फिंग हवी, म्हणजे ज्याला आपण खुजा म्हणतो, ती गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच सुरुवातीच्या 2-3 वर्षात आपण आंतरपीकही आपण त्या फळबागेमध्ये घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला त्यापासून जास्त वाढीव हे उत्पन्न मिळू शकतो. जेणेकरून

0: आपल्याला जो खर्च आहे तो थोडासा शेतकरी बांधवांचा यातून निघू शकतो. साधारणतः यासाठी आपण पपई, केळी इत्यादी जे कमी कालावधीचे पिकं ही घेऊ शकतो, किंवा भाजीपाला पिकं जसे की फुलकोबी, टोमॅटो किंवा मिरची, हळद अशीही पिकं आपण घेऊ शकतो. आणि जर इतर पिकांचा विचार केला तर भुईमूग, हरभरा अशाही पिकांचाही आपण यात आंतरपीक म्हणून अंतर्भाव करता येतो. आणि महत्त्वाचं म्हण शेवटचा मुद्दा असा होता की फळबाग आपण निवडण्यापूर्वी आपण त्याचे जर निर्यात किंवा फळबाग काढणीपश्चात प्रक्रिया उद्योगाचा जर विचार केला की त्याला आपल्याला मार्केट कसं अवेलेबल होईल किंवा त्याच्यावर प्रक्रिया कशी येईल, ह्या जर गोष्टी आपण विचारात घेतल्या की आपल्या फळबाग निवडताना किंवा फळपीक निवडताना त्याची मदत होईल, म्हणजे जेणेकरून आपले फळ काढणीच्या अवस्थेत असतील आणि मग आपल्याला तो प्रश्न भेडसावणार नाही की आपण त्याचं मार्केटिंग कुठं केलं पाहिजे किंवा त्याच्या प्रक्रिया कशी केली पाहिजे, याचं आपण पूर्वनियोजन किंवा पूर्वविचार करणं गरजेचं आहे. आणि साधारणतः आपण खड्डे जे काढतो ते साधारणतः उन्हाळ्यात किंवा मे महिन्यात काढावे, जेणेकरून जे काही किडी वगैरेचं काही त्याच्यात अंड्याचा प्रादुर्भाव असेल तो कमी होऊ शकतो. आणि ते खड्डे आपण साधारणतः फळबाग लावण्यापूर्वी 15 दिवस आधी भरून घेणं गरजेचं आहे. आणि खड्डा जो आपण खोदतो त्याच्यात जी माती आहे, सुपीक माती ही एका बाजूला टाकायची आणि मुरुम वगैरे जी खालच्या थरातली माती ती वेगळ्या बाजूला टाकायची. कारण कसं होतं, जर ते मातीची जर अदलाबदल झाली आणि सुपीक माती खाली गेली तर पुढं जे झाडवाढीस आपल्याला त्याच्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे ह्या गोष्टींचे आपण विचार करणं गरजेचं आहे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, फळबाग लागवडीचं नियोजन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागातले कनिष्ठ संशोधन सहाय्यक राहुल विनायक पाटील यांच्याशी आज आपण बोललो. त्यांचा मोबाईल नंबर आहे 94-78-38-59. सर, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: फळबाग लागवडीचं नियोजन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक राहुल विनायक पाटील यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया डाळिंब शेतीचे अनुभव याविषयी. रांजणी तालुका, जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी संजय शिवाजी चिमटे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण रांजणी पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत संजय शिवाजी चिमटे. त्यांचे डाळिंब शेतीचे अनुभव जे आहेत त्या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. चिमटे साहेब नमस्कार.
3: हो नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, विविध प्रकारची पिकं आपण करतो आणि त्या पिकामध्ये आपण तज्ज्ञ होतो, म्हणजे त्या पिकातली माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येतं. आणि जेव्हा एखादं पीक जास्त दिवस करतो तेव्हा त्याच्यातले बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजतात आणि त्या बारीक गोष्टी समजल्या की मग आपण आपल्या पिकामध्ये यशस्वी होतो. अशाच पद्धतीची डाळिंबाची शेती चिमटे साहेबांची आहे आणि ही जी शेती आहे या शेतीसंदर्भातच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर चिमटे साहेब, डाळिंब शेतीला 15 वर्षापूर्वीची सुरुवात झाली तर मग तेव्हाची परिस्थिती कशी होती, म्हणजे कुठली रोपं आणली, जमीन कशी होती, लागवड कशी केली, अंतर काय ठेवलं, काय सांगू शकाल याविषयी?
3: पहिलं कृषीकडं आपण माती परीक्षण केलं डाळिंबिकासाठी आणि मग ते माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला कृषीने घोट्या दिल्या आम्हाला पाथर्डीमध्ये आणि मग तिथून आम्ही त्या पिशव्यात भरवल्या. तिथून पुढं मग आम्ही लागवड केली त्याची. एक 2-1 महिन्याच्या नंतर ते घोट्या तयार झाल्या, रोपं तयार झाली त्याची आणि मग त्याच्यानंतर रोपं लागवड केली आम्ही असं जून महिन्याच्या टायमिंगला. पण त्यांचं अंतर थोडंसं शासनाच्या नियमानुसार वाढवलं तर ते आज आम्हाला फायदेशीर ठरलं. थोडा भाई 10 वर लावला आम्ही, म्हणजे आज बी त्याच्यात मेहनत व्यवस्थित करता येते. म्हणजे ही कमी बसले, झाडं कमी बसले पण आज ते फायदेशीर ठरले. का? तर रोगाचा प्रभाव कमी होतोय. म्हणजे जे आपल्याला जे पावसाळी का वातावरणात आहे ना, आजार पण कमी येतं आणि रोगाचं म्हणजे साईडचे बी भरपूर रोग येत ना त्याला, त्या रोगाचा प्रभाव कमी होतो.
1: आता माती परीक्षण केलं, घुटी कलम तुम्ही आणले, त्याची लागवड केली, शासनाचा जो काय नियम आहे म्हणजे शासनानं जे काय अंतर सांगितलेलं आहे ते अंतर तुम्ही जपलं आणि त्यामुळं हे अंतर व्यवस्थित अंतरावर लागवड झाल्या कारणानं जे काय

0: कीड रोग डाळिंबाला येणार आहेत, फळासाठीचे जे आजार आहेत ते कमीत कमी आले कारण आपण ते नियमाचं पालन केलं होतं. अशा पद्धतीनं तुमची डाळिंबाची शेतीची सुरुवात झाली. आता डाळिंबाच्या शेतीची सुरुवात करत असताना डाळिंबाची जात कोणती निवडली, त्यानंतर लागवड केल्यानंतर त्याचं पालन पोषण, त्याचं उत्पन्न येईपर्यंत कशा पद्धतीनं केलं याविषयी सांगा, म्हणजे खत असेल पाणी असेल याविषयी.
1: तर ते झाडाची लागवड आम्ही जातीची आम्हाला काही पहिले शूट माहिती नव्हती, पण शासनाने आम्हाला ते साधा भागवा दिला. मग साधा भागवा दिल्याच्या नंतर ती एक्सपर्ट होतो ना, आणि तिची साल थोडीशी फळाची जाड आहे, आणि मग त्याच्यामुळे ते आम्ही त्याच्यात आणखी यशस्वी झालो. आम्हाला माहीत नसताना शासनाच्या माध्यमातून केल्यामुळे आम्ही फायदेशीर ठरलो. आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे आता खताचा जे विषय संगोपनाचा जो विषय, संगोपनाचा विषय असा झाला, मी सेंद्रिय शेती केली. मी रासायनिक त्याला भेसवडोस नाही किंवा काही नाही अशा साध्या पद्धतीत करू राहिलो, कारण कृषीचा आधार होता जे आमचे इतर पिकाचा आपल्याला अनुभव असल्या, आणि जोडधंदा शेतीला दूधधंदा असल्यामुळं खताचं प्रमाण जास्त आहे घरी, म्हणजे शेतीला खत लागतो म्हणून त्यासाठी ठेवलेलेच होते ना आपलं. तर मग ते शेण खत ज्यादा वापरलं मी, आजही वापरतो तेव्हापासून वापरतो, भेसवडोस वापरला नाही. आणि फवाऱ्यामध्ये रासायनिक वापरावंच लागते, म्हणजे खालून जैविक दिलं आणि वरून रासायनिक, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे आजही माझी बाग सगळ्यांच्या बागा गेल्या साथीदारांच्या, त्यांनी परत लावले पण माझी बाग आजही रेडी, म्हणजे आज धरलेली. आज 2 महिन्यात माल तुटायला आहे माझ्यावर. पाण्याचं कसं आहे तर ड्रीप आहे, विहिरीवरून काही बोरचं असं साचून मग ती पाणी कमी आहे एकदम, पण कमी पाणी ही चालतंय. जास्त पाण्यापेक्षा कमी पाण्यावरली बाग चांगली येते, कारण जास्त मुळ्यांनी घेतलं पाहिजे. आपल्याला जसं जास्त पाणी प्यायल्याच्या नंतर डसडस होती, तसं जास्त पाणी झाडाला बी नाही झालं पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. जसं आपलं संगोपन आहे तसं त्यांचं जर केलं तर भविष्यात बाग ही सगळ्यात महत्वाची, म्हणजे बागेपासून माणूस कधीबी चांगला राहू शकतो. इतर पिकापेक्षा बाग चांगली.
0: इतर पिकातून जे उत्पन्न मिळायचं आणि डाळिंबातून मिळालेलं उत्पन्न, अर्थातच लोकांकडून ऐकलं असेल खूप चांगलं उत्पन्न मिळतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण डाळिंबाची लागवड केल्यानंतर किती वर्षांनी उत्पन्न सुरू झालं आणि मग इतर पिकातला आणि डाळिंब पिकातला कसा अनुभव राहिला पैशांच्या बाबतीतही?
1: हे कसं आहे, एक वर्ष आंतरपीक घेतलं आम्ही. एक वर्ष आंतरपीक घेतल्याच्या नंतर मग 18 महिन्याच्या नंतर बाग धरायला चालू केली. 18 महिने धरल्याच्या नंतर मग तिथून पुढं मग उत्पन्न चालूच होतं ना, पण इतर पिकात एक खटी पैसे येत नाहीत, इतके पैसे नाही आहेत. हे जसं आपलं कसं आहे, ज्वारी बाजरी 2000 रुपये 3000 रुपये क्विंटलने जाती, तसं हे 100 रुपयाने जरी गेलं तरी 2000 कॅरेट पडतं, कारण 20 किलोचं कॅरेट भरतं 2000 पडतं. सरासरी झाडाला एका सुरुवात होताना माणूस जसं जसं वय वाढन झाडाचं तसं तसं ॲव्हरेज वाढतं असं आहे ना, म्हणजे त्याच्यामुळं मग ते सगळ्यात भारी वाटतं. हां, आपण 18 महिन्यांनी झाड धरलं तिथून पुढं मग सुरुवात झाली. भरपूर दिलं त्यांनी, म्हणजे असं भरपूर देण्याचं म्हणजे कसं, गेल्या वर्षी मला 12 लाख रुपये झाले, म्हणजे किती 450-550 झाडं आहेत माझे, आणि मला काही पाणी जास्त नसल्यामुळं गेल्या वर्षी शेटिंग कमी जर झाली. जसं वातावरणावर अवलंबून आहे सर, आपल्यावर डिपेंडिंग नाही सर, वातावरण काय सांगतंय याच्यावर आपले पुढची परिस्थिती राहते. आज आपण किती बोलणाऱ्याला बोलता येतं, पण परिस्थिती काय सांगते याच्यावर अवलंबून बागाचं पिकी, म्हणजे निसर्ग जास्त झाला तर मग आजार पण जास्त येतं, मग त्याच्यात उंद्या तेले असेल, उंद्या अनेक बुरशी आता त्याला, म्हणजे तेले जर नाही आला तर मग प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे तर नाही आहे तेले, एक वेळेस थोडासा डाग दाखवला होता पण त्याच्यानंतर काय परत दाखवलं नाही तिने, म्हणजे असं हे सेंद्रिय शेतीचा ह्यो फायदा आहे.
0: आता 2.25 एकर क्षेत्र डाळिंबाचं आहे आणि इतर क्षेत्रामध्ये दुसरी पिकं आहेत, इतर क्षेत्रामध्ये दुसरी पिकं कोणती आहेत, त्याचं कसं उत्पन्न मिळतं आणि डाळिंबाचं क्षेत्र वाढवण्याचा विचार आहे का याविषयी सांगा.
1: तर बाकीची शेती करायला मला आवड थोडीशी कमी, म्हणजे बाकीच्या पिकामध्ये पैसे कमी भेटतात आणि ताण त्रास जास्त होतो, मंजुराची संख्या लागते जास्त. मग आता हे फळबागाचं माझं आता मी ॲपलवर लावलं आहे, मग ॲपलवर जरी आपलं दुसऱ्या पिकापेक्षा तर बरं राहील, दरवर्षी लागवड करायची मग ते मंजुराची वाट बघायची, मग त्याच्यापेक्षा फळबागाची शेती करायची जास्त आवडतं. आणि जे आता कांदा झालं, कांदा तर करतोच आम्ही, पण कोणता आमच्याकडे पाण्याचं प्रमाण कमी.

0: कमी असतं, मग आम्ही लाल कांदा करतो. ते कसं होतं, जाळीमध्ये टाकायची गरज भासत नाही. मग ते वावर शेतातूनच जातो ना तो, त्याच्यामुळे मग थोडासा कांदा करतो आणि दूधधंदा करतो. असं आहे, सात आठ गाई आता माझ्याकडं, आम्ही खाऊ बनवतो. हां, म्हणजे आपले घरचे गरज आहे ना, डेरेवाल्यांना घालणे असं थोडंसं आपल्या व्यवस्थित खवायचं. म्हणजे 5 लिटरला 1 किलो खावा होतो, 5 लिटरला 1 किलो झाल्याच्या नंतर मग गायीने जर 10 शेर दूध दिलं तर 2 किलो 400 रुपये होते ना. 200 रुपये बाजार जरी सापडला तरी 400 रुपयाचं दूध होतं. असं होत, बाजाराचं काही एक लेवल नाही राहत. ती जी मंदी प्रत्येक याच्यात ही जसं सीजन असं तशानुसार मग हे होतं, बाजाराची कमी जास्त प्रमाण होतं. चाऱ्याचं काय, आता पाऊस पडला का चारा तयार होतो. बरं, आम्ही गिन्नी गवत लावलेलं आहे, त्याच्यानंतर थोडंसं जेवरी पेरतो, मग काही जी जिराय ती राहणार नाही तर त्या शेतीमध्ये आम्ही हे करतो, आम्ही जेवरी पेरतो. मग ते जे कोरडा काळ असतो त्या काळात ते कामं येतं, भुसाचा गावाचा भुस्सा भरतो, असं मोरघास करतो कधी कधी. जर असं शिल्लक मा चारा जर असेल तर मग मोरघास करून ठेवायचा.
1: आता एवढं 15 वर्ष डाळिंबाचं उत्पादन, या 15 वर्षामध्ये डाळिंबाच्या बाबतीत काय शिकलात, काय तंत्रज्ञान अवगत केलं की जे आपल्या इतर शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगता येऊ शकेल?
0: आता त्याच्यामध्ये आजार हे अनेक येतं. मग आता दरवर्षी आजार बदलतात, म्हणजे ह्या वर्षी आपण ह्या आजारासाठी हे औषध मारलं होतं, त्याचं काय असं डिपेंडिंग नाही, दरवर्षी नवीन तयार होतो. एक कुठला तरी आजार आला, मग आपल्याला माहिती असलं बा आपण हे बुरशीनाशक मारलं आणि मग ते कव्हर झालं, ते ठीक आहे, त्याच्यापासून ते होतंय क्लिअर. पण नवीन आजार आल्याच्यानंतर मग आपल्याला थोडीशी चलबिचल होती. पण असं काही असं वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये, रेग्युलर जर केलं तर ते एकदम क्लिअर होतंय.
1: हाच एक संदेश आपल्याला आपले शेतकरी बांधव जे संजय शिवाजी चिमटे यांनी दिलेला आहे. डाळिंब शेतीचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. मुक्काम पोस्ट रांजणी, पोस्ट कौडगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर, इथले डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्याशी आपण बोललो, त्यांचा मोबाईल नंबर आहे 94-05-30-71-10. चिमटे साहेब, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: रामकृष्ण.
2: डाळिंब शेतीचे अनुभव याविषयी रांजणी तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी संजय शिवाजी चिमटे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जोजोबा या वनस्पतीविषयी माहिती. अच्छा, आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया काही निवेदना.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008448088.
3: 74008488.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई

0: हॉस्पिटलला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
2: पण का? मी
3: एकट्या

0: बना सतर्क रहा।
1: हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं। येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात कारणं लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती। आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे। लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-34-71 आणि 242-36-72।
2: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल।
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया।
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर।
4: ऐक ग,
5: काय झालं?
4: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय।
5: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजलीयत।
4: हो ना,
5: काही काळजी करू नका। चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू।
4: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर। वेळ 11 ते 2
4: आणि फोन नंबर
5: 93-72-99-29-36।
4: 93-72-99-29-36।
6: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे।
7: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट, शिवाय सूटिंग, शर्टिंग, तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट।
6: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार। जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर।
8: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता।
9: संपर्क 70-286-88-891। मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील।
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz। रात्रीचे 8:05 होत आहेत। पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र संक्षेपित करत आहोत।

मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह

आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले, त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज डॉलर्स इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा
बेर फाउंडेशनचा यंदा

0: चा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलन पुघवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz. रात्रीचे 8:15 आहेत. ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला उदयराज गोडबोले यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यगीत ऐकूया. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत सेना महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीतकार होते राम फाटक. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर भूपिंदर सिंग यांनी गायलेली गझल आपण ऐकूया.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दशरथ पुजारी. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. रात्रीचे 8:35 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
1: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?

आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर मेरे अपने या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत ऐकूया. गुलजार यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं. गीताची पसंती कळवली आहे गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर आणि आरती जोंधळे. त्याचप्रमाणे दौलतबाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम, नदीम अली आणि जुनेद अब्बासी. गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव, मिका, बलविंदर, जयतेक विरक आणि मिका विरक. कनेरा मोहल्ला पटियाला इथून मुकेश भट्टा, नीलम, नितीन, पलक, करण, गीतू, निहारिका आणि वंश भट्टा. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

आपकी पसंद कार्यक्रम अपने के तहत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून शंभरांश एक मेगाहर्ट्सवर कार्यक्रमात यानंतर श्रोते आहेत जाफराबाद जालना इथून सुधाकर राजे जाधव डॉक्टर प्रशांत जगुताई साक्षी संचित वायाळ प्रथमेश देशमुख स्वामी प्रणाली देशमुख सानवी राजे जाधव वायाळ आणि देशमुख परिवार तसंच हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी सायरा बानो दस्तगीर शेख फैजन बी शाकेर इस्लाम बी बाबा शेख करिश्मा सानिया बिस्मिला बी गदर शेख आणि निलोफर शेख तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद त्याचप्रमाणे जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश भुतेकर कार्तिक अश्विनी संभाजीनगर इथून वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी इथनं आहेत भावसिंगपुरा इथून वैभव गौरव लोखंडे रिधोरा देवी इथून मेघराज युवराज कोलते आणि वाकुर्णी तालुका बदनापूर इथून रुद्र कोळकर या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे हरियाली और रास्ता या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आणि संगीतकार आहेत शंकर जयकिशन

आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर श्रोते आहेत महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर सुमन मिथिलेश तारणी सूरज ज्योती रेयांश आणि गुडिया ठाकूर पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी इथून मोहम्मद सादिक मुश्ताक अहमद मोहम्मद शाकीर मोहम्मद अलकमा खत्री रमेश गौड मोहम्मद शादाब खत्री या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे गमन या चित्रपटातील लता मंगेशकर मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आहे शैलेंद्र यांचं संगीतकार शंकर जयकिशन

आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz कार्यक्रम सुरू आहे आपकी पसंद. यानंतर हीर रांझा या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत ऐकूया. कैफी आझमी यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं. गीताची पसंती कळवली आहे मोहाली चंदीगड इथून टी डी मल्होत्रा, ऋतिक आणि प्रतीक मल्होत्रा, तसंच सुभाषचंद्र बजाज आणि बिट्टू बजाज या श्रोत्यांनी. ऐकूया.

बरतर श्रोते हो या गीता बरोबरच आपकी पसंद कार्यक्रम समाप्त करता होत।

0: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
1: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
0: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
1: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
0: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

0: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
1: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 100.1 MHz. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया जयंती सहस्त्रबुद्धे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं प्रवचन.

चे तुकारामांना 400 वर्ष झाली तरी आपण त्यांचे अभंग काही विसरलो नाही. आणखीन त्यांच्यासुद्धा एक एक उपदेशाचा मार्गदर्शनाचा बहुमोल असा त्यांनी दिलेला मार्गही आपण काही विसरलेलो नाही. आज प्रवचनामध्ये मी विषयांचा त्याग या संतांनी कसा केला ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्यावहारिक जीवन जगताना कशी वागणूक ठेवली पाहिजे याचा उपदेश आपल्याला सर्व संतांनी केलेला आहे. प्रपंच हा अनित्य आहे, ईश्वर हा नित्य आहे. म्हणूनच संतांनी ईश्वर भक्तीचे आणि ज्ञानाचे दुकान उघडून लोकांना ज्ञान फुकट वाटलेलं आहे. त्यांनी सांगितले, या माझ्या दुकानात

तुम्हाला हवं ते घेऊन जावा आणि तुमच्या आचरणामध्ये आणा. बुद्धी देवाकडे वळवायची म्हटलं ना तरी अहो, आपली इंद्रिय आणि मन हे अशी काही चंचल आहेत की प्रपंच सुखाची ओढ सोडायला ते अजिबात तयार असत नाहीत. त्या प्रपंचामध्येच गुरफटत बसतात आणि सुख शोधत राहतात. बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसमपि कर्षती. अहो, ही आपली इंद्रिय ना अशी बलदंड आणि शक्तिवान आहेत की पंडित असू दे, विद्वान असू दे, खूप शिकलेलं असू दे, तरी तो माणूस विषयाकडे जाणारच. असंशयम महाबाहू मनोदूर निग्रहम चलम. अहो, मन आपलं इतकं चंचल आहे की नाही. अहो, घटकेत ते काश्मीरला जाईल, घटकेत कन्याकुमारीला, घटकेत ते आणि इकडं परदेशात हिंडून येईल. पण अशा ह्या चंचल मनाला स्थिर कसं करायचं हे अत्यंत महाकठीण गोष्ट आहे. या गीतेतल्या सिद्धांताचा अनुभव तुकारामांनी प्रत्यक्षच घेतलेला आहे. ते काय म्हणतात पहा. माझे मज कळो येती अवगुण काय करू.

हत्तीवर बसलेला महात जसं हत्ती इकडे तिकडे भरकटू नये म्हणून अंकुश खोचत असतो आणि त्याला योग्य मार्गावर नेतो, तसंच आपण अंकुश कसल्याचा उपयोग करायचा? विवेक वैराग्याच्या अंकुशाचा उपयोग करून मनाला सन्मार्गाकडे न्यावं लागतं. काम क्रोध पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे. अहो हा पर्वत एवढा मोठा आहे, त्याच्या पलीकडे असणारा हा जो अनंत विठ्ठल कृष्ण राम हे आपल्याला दिसतच नाही आहेत, तर आता त्यांना आणायसाठी आपल्याजवळ त्यांची भेट घेण्यासाठी काय केलं पाहिजे? हे जे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे सगळे षड्रिपुजी आहेत, त्यांच्या चिंतनानं अहो आसक्ती उत्पन्न होते आणि आसक्ती आली ना की मग हे एक षड्रिपुजी आहेत ते लगेच उत्पन्न व्हायला लागतात. तर त्यांना आधी फोडून काढलं पाहिजे, म्हणजे या पर्वतावर चढून तर गेलं पाहिजे किंवा त्याला छिन्न विछिन्न करून पलीकडचा अनंत पाहायला पाहिजे. ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषूपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते. या विषयांच्या ध्यानानं काय होतं? ही उत्पन्न झालेली जी वासना आहे ना ते विवेक बाळगायचं मनाशी आणि सतत जिवेवरती नामस्मरण ठेवायचं की हे विषय आपोआप नाहीसे करता येतील की नाही. राजस आणि तामस अशा दोन वासना आहेत, तर त्या वासना ज्या आहेत त्या कशा नाहीसे करता येतील? क्षमा शांती आणि नम्रता या तीन गोष्टींचं जर आपण आचरण केलं ना तर षड्रिपू आपले हरिभरीसुद्धा राहणार नाहीत. सर्व संतांनी विठ्ठलाचे नामस्मरण करून विषयवासनांचे चिंतन कमी केलेलं आहे. सतत त्यांच्या ओठावर नामस्मरण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अहो कशाला दुसरे विषय आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. आणि मनाला सतत सदुपदेश सदाचार याचंच वर्णन त्यांनी ठेवलेलं आहे. मग ते कशासाठी? कीर्तनात रमतात, भजनात रमतात, अभंग गातात रचतात आणि दुसऱ्यांनाही सांगतात. टाळांचा गजर सतत विठ्ठलाचा, प्रेमभराने नाहो नाचतात सुद्धा. मग मनातील विकारांचा मळ बाहेरच काढून टाकला जातो. मन विठ्ठल चरणी लीन झालं पाहिजे. उपाधींच्या वळशात मनाला सापडू दिलं नाही. तुकाराम आपल्या अभंगात काय म्हणतात बघा. लागोने दी बोल पाया तुझ्या हरी जीव जावो परी न करी आण पर नारी मज रखुमाई समान व मनाहुनी धन नीच मानी. अहो धन हे कसं आहे म्हणते का? चांगल्या मार्गाने मिळवलं कष्टाने मिळवलं ते चांगलं धन, पण कुणाला तरी बुडवले लुबाडले खोटेपणाने वागून धन घेतले ते धन म्हणजे वमन म्हणजे उलटी प्रमाण आहे. आता यांनी परनारीना रखुमाई समान मानली कशी ते बघा. हां सालोमालो नावाचा एक दुष्ट ग्रहस्थ, त्याच्या सांगण्यावरून

सुंदर नावाचं एक वेश्या तुकारामाने पाठवून दिली तुकारामाच्या घरी. तिला नादिलावा म्हणून सांगितलं तुकारामाला. आली किती ओसरीवर, देवाचं सुंदर गाणं म्हणायला लागली. तल्लीन झाला तुकाराम, उठून बाहेर आला, नाचायला लागला. सुंदरा म्हणते, माझं गाणं तुम्हाला आवडलं का हो? आणि त्यांच्या जवळ जायला लागली. तेव्हा तुकाराम फटकन लगेच दूर झालेत. ती म्हणाली, का मी नाही आवडले तुम्हाला? तुकाराम म्हणाले, तुझ्या कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून प्रत्यक्ष पांडुरंगसुद्धा डोलत राहील. तू प्रत्यक्ष रखुमाई माते समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्रिये, मी तुला दंडवत घालतो. त्यांना नमस्कार केला. ती वेशा चटकन एकदम भानावर आली आणि तुकारामांची तिनं क्षमा मागितली. म्हणजेच का महा रिपू त्याने दूर ठेवलेला होता. आता तुकारामाला धनाचा लोभ तरी होता का हो? नाही. तुकारामांची कीर्ती सर्वत्र हळूहळू पसरत चालली. ही शिवाजीराजांच्या कानावरती गेली. त्यांना असं वाटलं, तुकारामांचं एकदा दर्शन तरी घ्यावं, की हा भला मनुष्य आहे तरी कोण. तुकारामांच्या घरी शिवाने सोन्याचे दागिने, भरजरी कपडे असा नजराणा पाठवला. तुकाराम तेव्हा घरात नव्हते. मग त्यांच्या घरामध्ये मुलं होती, काशी, महाद्या, बायको, जिजाई होती. अहो, ते दागिने बघताना भराभरा त्यांनी सगळे दागिने अंगावर चढवले, कपडे चढवले. तेवढ्यात विठ्ठल विठ्ठल असं करत तुकाराम आले आणि त्यांनी आपल्या बायकोच्या मुलांच्या अंगावरचे दागिने काढून त्या ताटामध्ये ठेवले आणि ते म्हणाले, अगं लंकेची पार्वतीस किती छान दिसत होतीस. अगं हे सगळं विष आहे, आपण विष्णूचे दास, हे आपल्याला काही नको. ते शिपायानं म्हणाले, अहो हे सगळं गोळा करून घेऊन जावं धन, राजांना परत द्या, राष्ट्रकार्यासाठी त्यांना उपयोगी पडेल. विठ्ठल सेवेखरीच आमच्या सर्व आशा नष्ट झाल्या आहेत. बघा, म्हणजे लोभ त्याने दूर ठेवला. अहो आपणच असतं तर सगळं घरात ठेवून घेतलं असतं. मान सन्मान तरी हवा का? अहो त्यांना पालखी पाठवली होती. पण तरी ते म्हणाले, मान सन्मान दौलतीचा मोह आम्हाला होत नाही. आता शरीररूपी घर आहे हां. आता हे षड्रिपू चोरासारखे घरात घुसतात. अहो आपल्या घरात कोणी चोर येऊन ये म्हणून आपण किती ठिकाणी कुलपं लावतो बघा बघू. तर आपल्या ह्या देहरूपी घरामध्ये षड्रिपू हे चोर आहेत, ते येऊन येत म्हणून मनरूपी दारं बंद करून ठेवायची. उघडं दार ठेवलंत ना की एक एक चोर घरात शिरेलच आणि आपलं शरीर सगळं गिळंकृत करेल. म्हणून या चोरापासून सावध राहिलं पाहिजे. विषय वासना मनात राहणारच नाहीत. सद्गुण, सदाचार, सदनीती यांचा सतत वास करून राहिल्यानं जन्माचं सार्थकच होणार आहे. मी, मला आणि माझं यांचं ओझं आपण सतत डोक्यावर घेऊन आपला व्यवहार करत असतो बघा. मग स्वतःचा मार्ग तर दूरच राहिला, देवाची प्राप्ती तर नाहीच नाही. मला मान सन्मान नको, दानधन दौलत नको, यातलं मला वैभव, सुख, कीर्ती अशी प्रवृत्तीच मनामध्ये काहीही ठेवू नका. पांडुरंगाच्या प्रेमात गुरफटायला शिका. असा संदेश मिळाला तरी मन रमवायचं कसं हो? ते समजतच नाही. तुकाराम सांगतात कसं मन रमवते.

तर मी निसर्गामध्ये जावा, देवळात जावा, कुठेही जावा, नदीकाठी बसा आणि तिथला सुंदर सुंदर असा निसर्ग बघा. मन एकांतामध्ये तुमचं राहिलं की विषय वासना मनात येणारच नाहीत. अहो माणसाला ना सतत गर्व झालेला असतो. अहो तो गर्व आपण काहीही करू शकत नाही. गर्व कसला करता? आता भूकंप होतो, महापूर नदीला येतो, पर्जन्यवृष्टी होते, वादळं होतात, समुद्रात खवळतो,

आपण यातले एकही थांबवू शकत नाही. मग आपण गर्व कशासाठी करायचा? परमार्थ जर साधावायचा असेल तर विषयावर मात केली पाहिजे, विजय मिळवलाच पाहिजे. चंचल मन भक्ती करू शकतच नाही, म्हणूनच मन स्थिर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुखोपभोगाची चटक लागलेल्या व्यक्तीला उदासीन वृत्ती ठेवता येतच नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यांनी सांगितलंय, भक्तीची माळ कशी बनवा? विषयत्यागाने सत्याचे आचरण, विधियुक्त आचरणाने मनाचा विजय, मनोविजयानं मनाची उदासीनता आणि उदासीनतेने निर्भयता. निर्भयतेने भक्ती करता येतेच. यासाठी प्रथम निर्भय बना. यातला मात्र एकही मणी गळून पडता कामा नये, याची अगदी कसून दक्षता घेतली पाहिजे. जी व्यक्ती आपले चित्त आणि मन लोभावर ठेवतो, ज्याला आळस आहे, भूक जास्त आहे, सगळ्याचीच भूक आहे, झोप जास्त येते, भक्ती आणि भजन पैशावर डोळा ठेवूनच ती करतात, अशा लोकांना संत इशारा देतात की या अर्थकामाला लगाम घालून परमार्थाची वाटचाल केलीत तरच नरदेह फुकट जाणार नाही. खरा उपासक हा भोगांचा त्याग करून परमार्थाची वाटचाल करतच असतो. तुकारामांचा उपदेश काय पहा. घडून गेले ते संचित, भोगायचे उरले ते प्रारब्ध, संचिताची शिदोरी पुढील जन्मासाठी. म्हणून आत्ता जे आपण भोगतोय ना, ते म्हणायचं प्रारब्ध. म्हणून आपण किती वेळा तरी म्हणतो, बघा माझ्या प्रारब्धात काय काय लिहिलंय कुणाला माहिती. मग ह्या जन्मी जर तुम्ही चांगली कृत्य केली तर ती शिदोरी तुम्हाला पुढल्या जन्मी उपयोगी पडेल. म्हणून जन्म चांगला येण्यासाठी आपण नेहमी सत्मार्गाने वागलं पाहिजे. सुखदुःख पचविण्याची क्षमता आपल्यात येण्यासाठी प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण केलं पाहिजे. प्रत्येक कर्माला परमेश्वरी अधिष्ठान पाहिजे. त्याच्या साक्षीनं केलेले काम हे सद्गुणावर आधारलेले हवे. निष्काम कर्म केल्यास फलाची अपेक्षाच राहत नाही. मग काय होतं पहा, आपण एखाद्यावर उपकार करतो आणि त्या माणसाने आपल्याला विचारलं नाही की आपण म्हणतो की लगेच दुःख होतं का हे, इतकं करून सुद्धा त्यानं मला विचारू नये झालं, दुःख झाला, उद्वेग आला, निराशा, खिन्नता अशी यायला लागते. म्हणून केलं ना कर्म की ते कृष्णार्पण म्हणावं. कर्म करणे आपल्या हातात आहे, पण फल देणे हे मात्र विठ्ठलाच्या मर्जीतच आहे. तुम्ही कितीही त्याचा नाद सोडला नाहीत एखादा हाती मिळवण्यासाठी, पण देवाला वाटलं देऊन टाकावं, चटकन देतो, पण एकदा वाटतं नाही द्यावं तो देतच नाही. विठ्ठलाचं नाव कसं आहे बघा, हां, त्याला अध्यात्माची शिकवण दडलेली आहे. वी म्हणजे विषय वासना. आता दोनदा ठेवले म्हणजे दुष्ट विषय वासनांना ठोकर मारून दूर दूर पळवून लावा. ल म्हणजे ईश्वराकडे लक्ष लावणारा, असा तो आहे विठ्ठल. तुकारामांनी वैराग्याच्या ज्वालेवरच आपलं शरीर धरलेलं आहे, म्हणूनच ते संतपदाला पोचले. आपण तुकारामांची आठवण आपल्याला पदोपदी होते. एखाद्या माणसाला म्हटलं ना, अहो इतका पैसा अडका तुमच्याकडे, जरा कुणाला तरी गरीबाला दान द्या ना, लगेच तो म्हणतो मी काय तुकाराम झालेलो नाही आहे. तुकारामांनी क्रोध कसा आवरला बघा. तुकारामांची कीर्ती वाढलेली पाहून रामेश्वर शास्त्री त्याला शिक्षा करण्यासाठी देऊस आले. गावातून फिरत असताना सगळेजण तुकारामांचे अभंगच गात असलेले त्याला दिसले. अहो विहिरीवर पाणी बायका ओढतायत, लोहारकाम, सुतारकाम, चांभारकाम सगळे आपले तुकारामांचे अभंग गात आहेत. त्याला आश्चर्यच वाटलं. त्यांनी तुकारामाला बोलावणं पाठवलं. तुकाराम आले. त्यांनी रामेश्वर शास्त्रींना साष्टांग नमस्कार घातला. शास्त्री म्हणाले, तू एक महान पातकी आहेस, कारण नाम महात्म्याचं स्तोम तू माजविलं आहेस. तुकाराम म्हणाले, अहो व्यावहारिक लोकांसाठी लहान थोर स्त्री पुरुष सर्वांना सोपा भक्तीचा मार्ग आहे तो मी दाखवला. निर्विकार, निराकार, ओंकार अशा ईश्वरालाच आम्ही साकार, सविकार, पांडुरंगच म्हटलेलं आहे. रामेश्वर शास्त्री म्हणाले, तू अभंगवाणी निर्माण करून वेदवाणीचा उपमर्द करीत आहेस, म्हणून तू आत्तापर्यंत जे जे अभंग लिहिलेस ते सगळे या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाक. किती त्यांना वाईट वाटलं असेल पहा. त्यांनी सगळ्या त्या ज्या भया होत्या त्या पाण्यात बुडवल्या, परंतु

रामेश्वर शास्त्रींच्याबद्दल त्यांनी एकही अपशब्द काढला नाही किंवा त्यांच्याबद्दल क्रोधाची भावनाही त्यांनी उमटून दिली नाही. किती जिंकलाय बघा त्यांनी. आता मच्छर म्हणाल, तुकारामाचे अभंग चोरून हा सालोम आलो, तुका म्हणे तिथं सालो म्हणे असं लिहित होता, तरी त्याचा त्यांनी मच्छर केला नाही. आता अहंकार तरी कुठं आला का बघा त्यांना. सारा गाव त्यांचा अभंग गात होता पण गर्व नाही. शिवाजीराजांनी नजराणा पाठवला, पालखी पाठवली, कीर्तन ऐकायला बसले तरीसुद्धा त्यांना गर्व नाही. इंद्रायणीने अभंगाच्या भया त्यांना आणून दिल्या तरीसुद्धा पश्चात्तापाने रामेश्वर शास्त्रींनी लोटांगण घातलं तरी तुकारामांना काळाचं काहीही वाटलं नाही, गर्व तर शिवलाच नाही. तुकारामांनी षड्रीपूर तावा ठेवताना काय केलं असेल बघा. हां, आशा अभिमान देहबुद्धी यावर मात करण्यासाठी वैराग्याचे शस्त्र वापरले, विषयवासना जाळून टाकल्या, हरीच्या अनुसंधानाचा दंड त्यांनी हाती धरला, अज्ञानाचं त्यांनी मुंडन केलं, एकांतात राहून मन निश्चल केलं, स्वतःच्या संसारावर पाणी सोडलं, देहबुद्धीचा त्याग केला. अशा कामना या दोघी बाहेर पडल्यामुळे विठ्ठलाचे चरण त्यांनी धरले आणि त्याचं रूप त्यांनी मनात साठवलं. अज्ञानाची, आसक्तीची, अहंकाराची झोप त्यांनी घेतलीच नाही, परमार्थाची वाटचाल सतत जागे राहून सावधपणाने केली, म्हणूनच ते संत झाले. विषयांचे सुख इथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, सावध झालो सावध झालो हरिचालो जागरणा. तर मानवाच्या आयुष्याचा जर हिशोब केला ना, तर भर्तृहरीने नीतिशतकात असं मांडलेलं आहे की मानवाचं आयुष्य 100 वर्षांचं जर आपण मानलं तर काही बालपणात जातात, नंतर मग तारुण्यात जातात, आणि मग प्रपंचाच्या मायेत सगळं आपण गुरफटून जातो, कधी वार्धक्य आलं कळतच नाही. मग वार्धक्य सुरू झालं की झालं, रोग आले, वियोग आला, दुःख आली, मग मानवाचं आयुष्य जे आहे ना हे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे आहे. म्हणून इंद्रियांचं दास्यत्व पत्करून आयुष्याची नासाडी करून घेऊ नये, जन्म सार्थकी लावला पाहिजे. म्हणूनच संतांनी अनेक रूपकातून दिलेली शिकवण बघा. संत हे कुठे दुसरीकडे कुठे हिंडायला फिरायला कधीही कुठे गेलेले नाहीत, घरामध्ये वावरणाऱ्यातूनच त्यांनी आपल्याला सिद्धांत काय मांडून दिलाय, कसं वागा. आता कांडण मुसळाचा घाव घालतं, मग आपण कसं केलं पाहिजे, इंद्रियांच्या वृत्तीनं चेचून त्याचं चूर्ण करून टाका, म्हणजे विषय वासना आपोआपच त्यांचं चूर्ण होईल. आता टिपरी, एकमेकावर आपण टिपरीचा घाव घालतो, कामक्रोधादी विकार टिपरीवर आपटून आपटून नाहीसे करा, नगारा तण तण तण तण वाजतो, कामक्रोधाची भूतं पळवून लावा. तर मृदंग दोन्ही बाजूने आपण थपडा मारतो, प्रवृत्ती आणि विकृती अशा या वृत्तींना थपडा मारून पळवून लावा, चेपून टाका. आता परडी, कसली परडी हातात घ्यायची आहे, बोधाची परडी हातात घ्या. अहो महिषासुर राक्षसाला देवीने ठार मारलं, आपण मोहरूपी राक्षसाला ठार मारलं पाहिजे. आता विंचू आणि इंगळी विष त्यांच्या नांगीतून आपल्या शरीरात जातं, तर हे षड्रिपू म्हणजे विंचू आणि इंगळीच आहेत, त्यांना ठेचूनच मारलं पाहिजे. आरसा कसा धरा, मनी विवेकाचा आरसा धरा. गोंदवलेकर महाराजनी एक जात्याचं उदाहरण फारच सुंदर दिलं बरं का. षड्रिपूतून मिळणारा आनंद हा अशाश्वत असतो. जात्याचं उदाहरण म्हणजे बघा, दोन पाती, खालची पाती असते ना ती घट्ट म्हणजे स्थिर राहते, म्हणजे आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे. वरची पाती म्हणजे फिरत असते, आपलं प्रारब्ध कधी सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकतं, पण त्याला एक खुंटा असतो. तर खुंटा म्हणजे विवेकाचा खुंटा आहे, तो आपल्याला वाटेल तेव्हा असा घट्ट धरायला येतो. हे वैराग्याचं जात आहे बरं का. शरीर आपलं घट्ट ठेवलं पाहिजे, दळून दळून दळून हे प्रपंचाचं पीठ काय मिळतं, समाधानाचं आणि तृप्तीचं मिळालं पाहिजे. आता कावड, दोन घागरी असतात, एका घागरीत ज्ञान भरलं आहे, दुसऱ्या घागरीत वैराग्य भरलं आहे, आणि आत त्या घागरीत पाणी कसलं माहीत आहे, शांतिरूपी पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे मन नेहमी शांत ठेवलं पाहिजे. आता घर कसं आहे, मोडकंच घर म्हणजे

ड्रिपोनी खिळखिळं केलेलं घर आहे. हां, मग त्या घरामध्ये आता कोण कोण आहेत? सासरा गर्व आहे, सासू मूव आहे, जाऊ म्हणजे वासना आहे, कार्ट म्हणजे लोभ आहे. तर ह्या सर्वांच्या पासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. आता नाथांचा बाजार बघा. हां, बाजार म्हटलं की दुतर्फा बसलेलं असतं आणि आपण मधून भाजी खरेदी करत असतो. नाथांचा बाजार हा आगळा वेगळाच आहे बरं. एका बाजूला सगळे षड रूप आहेत, हां, काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर, असत्य, खोटेपणा, लुबाडणं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र श्रद्धा, भक्ती, प्रेम, सत्य, उदार, प्रसन्न, सदाचार, आनंद, सुख, विवेक, सुबुद्धी आणि वैराग्य. आता आपण बाजारात गेल्यानंतर कुठल्या बाजूचं खरेदी करायचं हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवायचं आहे. तर चोखा मेळा संत यांनी काय म्हटले बघा. हां, आपल्या अभंगातून त्यांनी विषयांचा त्याग कसा करावा म्हणून आपल्याला उपदेश केलेला आहे. काम क्रोध वैरी लागले पाठी, पाडले से तोटी तुमची माझे, जया जे वासना तया ती भावना, हो तसे जाणा आदी अंती, कामाचे विलग आवरावे चित्त, क्रोधाचा तो भूत शांत बोनी, ममता ही माया दंभ अहंकार, आवरावे साचार शांती सुखे, चोखा म्हणे याचा न धरावा संग, तरीच पांडुरंग हाता लागे. आता सेना नावी आहे. आता नावी म्हटलं की त्याच्याकडे धुकटीच असणार. आणि आत आता काय काय त्याने घेतले ना बघा, आणि कसं कसं घेतलं तेही बघा. वैराग्याची धोकटी विवेक माझा असे आरसा, उदक शांती डोई घोळू. पाणी घालतात ना डोकीवर हजामत करायच्या आधी, तर कसलं पाणी शांतीचं. अहंकाराची शेंडी पिळू, काम क्रोधही नखे काढिता वस्तारा चालवी. आपल्या आपल्या धंद्यातूनच त्यांना अध्यात्म सुचतंय. हरिभक्तीला हवी विरक्ती, समचरणाविण कुठली मुक्ती, मी पण हरता ईश्वर अपुल्या भक्ताला बोलवी. अहो, पांडुरंगाला आवडलं ना की आपोआप तर तुमच्या घरी येईल. स्वामी रामतीर्थ म्हणतात, विषय वासना ह्या वैराग्याच्या आहेत, सुईनं टोचून टोचून ते घालवले पाहिजेत. स्वामी समर्थ काय म्हणतात बघा, विषय वासना आणि षड विकार टाळण्यापेक्षा विकाराला जिंकणं फार महत्त्व आहे. मन ताब्यात ठेवणं अत्यंत अवघड गोष्ट आहे, संयम राखणं तर ते अत्यंत महाकठीण आहे. आता पहा, विषयात राहून जर विषय तुम्ही संयमाने जिंकले ते अवघड आहे. हां, आता एक माणूस आहे, पंचपक्वांनाचं तो वाढतोय लोकांना. हां, जिलबीचं ताट हातात घेतले, पंगत वाढतोय, पण एकही जिलबी तो खात नाही. मग आता किती मनावर त्यानं संयम ठेवला असेल पहा. तर जंगलात राहिलात तर पुढे तुमच्या कुठलंही अमिष नाहीच आहे हो. मग तिथं वैराग्य तुमचं टिकू शकेल. कोणी जादा पैसे देऊ केले, आता इथं उदाहरण पहा, एक पेशंट होता, त्याचं ऑपरेशन झालं. नंतर त्यांनी त्या डॉक्टरांच्या पुढे कोरा चेक टाकला आणि म्हणाला, तुम्ही मला जीवदान दिलेत, तर हे तुम्हाला काय हवं ते त्याच्यावर आकडा टाका, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यांनी काय उत्तर दिलं असेल पहा. ते म्हणाले, मी ज्या इथे नोकरी करतो ते मला पगार देतात आणि हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळं मी ह्याच्यावर एक पैसाही लिहिणार नाही. बघा, मोहाला जिंकण्याचं हे उदाहरण आहे. शेकडो वर्ष झाली ना तरी सर्व संतांचे अभंग हे भंग पावले नाहीत. संतांच्या अमृतवाणीचे पाणी आपल्या बुद्धिरूपी बागेला मिळाले म्हणून आपली बाग फुला फळांनी बहरली. व्यापक स्वरूपाचे शुद्ध सात्विक आचार विचारांचे खतपाणी मिळाले म्हणूनच विषय वासनारूपी षड रिपूंना दूर ठेवण्यास संतांनी आपणास मदत केली आहे. भक्ती प्रेमाच्या शतधारा अभंगरूपी पर्जन्यातून मानवाच्या मनरूपी धरणीवर बरसू लागले तर काय बहार होईल नाही. तुका म्हणे

श्रोते हो, आत्ताच आपण जयंती सहस्त्रबुद्धे यांनी सादर केलेलं प्रवचन ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 मेगाहर्ट्सवर.

0: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
1: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे।
0: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा।
1: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा।
0: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा।

समरंश एक मेगाहर्स आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला आनंद या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत ऐकूया. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: की कसम
1: या चित्रपटासाठी स्वर होता किशोर कुमार यांचा, आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.
2: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
3: आलो आलो आलो.
2: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
3: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
2: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा,
4: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा. रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
1: रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर सट्टा बाजार या चित्रपटातलं हेमंत कुमार लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. गुलशन बावरा यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

कर्म या चित्रपटातलं आशा भोसले किशोर कुमार यांनी गायलेलं इंदरजीत सिंग तुलसी यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते राहुल देव बर्मन. रजनीगंधा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतर गोपी या चित्रपटातलं गीत ऐकूया. गायक आहेत मोहम्मद रफी. गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

गाईड या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं सचिनदेव बर्मन यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर रात और दिन या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

लता मंगेशकर भूपिंदर यांनी गायलेलं किनारा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. रजनीगंधा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर मासूम या चित्रपटासाठी स्वर आहे अनूप घोषाल यांचं, गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दो आँखें बारा हाथ या चित्रपटातलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. वसंत देसाई यांच्या संगीत नियोजनात गायिका होत्या लता मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर हम दोनो या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत ऐकूया. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे जयदेव यांचं.
1: कौन सी ताकत है कैप्टन जो हमें अपने घर भूरी है इंसान हमारी इंसानियत लोहा अपनी चमक तो वो ये नहीं देखता है यार.